नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 12 आषाढ शके 1948 इसवी सन 3 जुलै 2026। सकाळचे 5:56 झाली आहेत। आजची आमची प्रातःकालीन पहिल्या सभेची सुरुवात होत आहे मंगलध्वनीनं। शहनाईवर वाजवलेला राग आसावरी, कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खान।

आपण ऐकत होतात शहनाईवर वाजवलेला राग आसावरी, कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खान. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करत आहो भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत

मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं देवी स्तुती. या देवी स्तुतीनंतर आपण ऐकणार आहोत साधना सरगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं सोमनाथ परब यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत.

आपण ऐकत होतात अच्युत ठाकूर यांच्या स्वरातला संत तुकाराम महाराजांचा अभंग. आणि मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरातलं यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेलं कविवर्य वसंत बापट यांचं देशभक्तीपर गीत.

मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरातलं यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेलं कविवर्य वसंत बापट यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. या देशभक्तीपर गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम जगूया आनंदी.

जगुया आनंदी कार्यक्रम ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांना पुष्कर मुंडलेचा नमस्कार. श्रोते हो, संतांनी मानवी जीवन मूल्यांची जपणूक केली. आयुष्यामध्ये विवेकाचं महत्व खूप मोठं आहे. विवेक क्रिया आपली पलटावी असं समर्थ रामदासांनी म्हटलं आहे. विवेक म्हणजे सत्याधिष्ठित सारासार विचार. संतांच्या ठाई विवेकांची भक्कम बैठक असते. विवेकाच्या वाटेनं वाटचाल केली की आयुष्याला आकार येतो. देव भक्तांच्या भावभक्तीचा भुकेला असतो. भक्त देवाच्या चरणी समर्पित झाला की देवही भक्तिरंगाच्या अपार सुखानं मोहरून जातो. उत्कट भक्तीमुळं तो भक्ताचा अंकित होतो, त्याचा ऋणी होतो. मग तो भक्ताची सर्व काळजी वाहतो, त्याच्या आयुष्यामध्ये चैतन्याचे आकाश निर्माण करतो. संत जनाबाईंची अभंगवाणी अभिजात अशा काव्य गुणांनी संपन्न आहे. प्रासादिकता, उत्कटता आणि आंतरिक जिव्हाळा या साहित्य गुणांचं दर्शन संत जनाबाईंच्या अभंगवाणीमध्ये आपल्याला झालेलं दिसून येतं.

आशा भोसले यांच्या स्वरातला वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेला संत जनाबाईंचा अभंग आपण ऐकलात. याबरोबरच जगूया आनंदी कार्यक्रम इथंच समाप्त होत आहे.

आपण ऐकत होता कार्यक्रम जगूया आनंदी. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात मत्स्य तलावातील पाणी व्यवस्थापन याविषयीची माहिती. 6:45 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा यात लहान मुलांमधील शस्त्रक्रिया भाग 3 तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर नदी पुनरुज्जीवन आव्हानं आणि दिशा भाग 3 डॉक्टर स्नेहल दोंडे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची. सकाळी 7 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरी रसिके यात पावसाळी कवितांवर आधारित सरीवर सरी या मालेत कवी नाधो महानोर यांच्या मन चिंब पावसाळी या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25. सकाळी 9 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 53 लेखन नितीन साळुंखे. गांधीवंदना सकाळी 10:20 असे होते गांधीजी यू आर राव लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. सकाळी 11:05 सहज संवाद चला श्रीमंत बनूया. सहभाग आर्थिक समुपदेशक विनायक कुलकर्णी संवादक दिनेश अडावतकर. वनिता मंडळ आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित दुपारी 12 यात प्लास्टिक पिशवी मुक्त दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी डॉक्टर स्वाती पांडे यांच्याशी संवाद. आजची रेसिपी खमंग तालीपीठ तसंच पावसाला हाय प्लास्टिकला बाय ललित आणि काही कविता लेखन मंगला चौरे. दुपारी 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 युववाणी इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग बॅन डेच्या अनुषंगानं पर्यावरण प्रेमी निखिल खंडेलवाल यांच्याशी संवाद. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती स्वस्थ भारत. संध्याकाळी 6:30 या थरनिया कर्ण लक्षणं आणि उपचार या विषयावर डॉक्टर प्रीती जयकर यांची मुलाखत. आजचं विधिमंडळ समालोचन संध्याकाळी 7:15 शेतकरी बांधवांसाठी माझा आवार माझा शिवार 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये 4 जुलै या आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या अनुषंगाने सहकार विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ सहकार संकुल पुणे यांची मुलाखत. आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती. लोकसंगीत रात्री 8:15 आणि रात्री 9:15 आणि स्पॉटलाईट 9:30 आणि करंट अफेअर्स दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 आणि पंडित उल्हास बापट यांनी संतूरवर वाजवलेला राग पारिजात. दुपारी 2:30 आणि पंडित शिरीष भालेराव यांनी व्हायलिनवर वाजवलेला राग मुलतानी. संध्याकाळी 5:02 आणि प्रशांत अग्निहोत्री यांच्या बासरी वादनात राग पुरिया कल्याण. रात्री 10 पंडित वाल्मिक धांडे यांचं संतूर वादन रसिक प्रिया. रात्री 10:23 आणि विदुषी श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग दुर्गा. आत्ताच आपण आमच्या अस्मिता वाहिनीवर आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा ऐकलीत. जाणून घेऊया हवामान वृत्त. आज सकाळी 5:30 नोंदीनुसार कमाल तापमान कुलाबा इथं 27 सेल्सिअस, संताक्रूज इथं 28 सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा इथं 24 सेल्सिअस, संताक्रूज इथं 23 सेल्सिअस, सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथं 95% नोंदवण्यात आली. पर्जन्यमानाची नोंद कुलाबा इथं उपलब्ध नाही. सांताक्रूज इथं 78.6 मिलीमीटर इतकी नोंदवण्यात आली. आपण ऐकत होतात हवामान वृत्त. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय मत्स्य तलावातील पाणी व्यवस्थापन याविषयीची माहिती. तत्पूर्वी आमच्या ठाणे रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये बहुतेक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माशांची चांगली वाढ आणि उत्पादन हे चांगल्या दर्जाचं खाद्य तसंच पाण्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असतं. पाण्याचे भौतिक रासायनिक गुणधर्म हे संवर्धन होत असलेल्या प्रजातींच्या सहनशीलतेच्या मर्यादेत असले पाहिजेत. मातीच्या तलावात मुख्यतः भौतिक आणि रासायनिक घटक आणि त्यांची वैशिष्ट्य ही मत्स्य उत्पादनात खूप मोलाची भूमिका बजावत असतात. संवर्धनासाठी वापरण्यात येणारं पाणी कसं आहे हे समजलं तर तलावातील पाण्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येतं आणि माशांचं उत्पादनही चांगलं मिळतं. गोड्या पाण्यात प्रामुख्यानं भारतीय प्रमुख कार्प, चायनीज प्रमुख कार्प, तिलापिया, पंगस, शिफारसीमध्ये देशी मांगूर, कोळंबी इत्यादींचा समावेश होतो. माशांसाठी पाण्याचे गुणधर्म हे अत्यंत महत्वाचे असतात. पाण्याच्या गुणवत्तेवर मासळीची वाढ अवलंबून असते. यासाठी पाण्याचं योग्य व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं असतं. सर्वसाधारणपणे मत्स्यसंवर्धन तलावाची पाणी व्याप्त खोली ही 1 ते 1.5 मीटर असावी. त्यापेक्षा अधिक खोली असेल तर पाण्याचं व्यवस्थापन करायला अडचण निर्माण होते. संवर्धन तळ्याकरता पाण्याचे नियमित बारमाही स्रोत असतील तर पाणी व्यवस्थापन करणं सोपं होतं. विहीर, कूपनलिका असतील तर पाण्याचं नियोजन करायला उत्तम. तसंच सभोवतालच्या परिसरात नदी असेल तर त्याचं पाणी सुद्धा वापरता येतं. पाण्यावर प्रक्रिया आणि स्वच्छतेसाठी वेगवेगळे छोटे तलाव असतील तर व्यवस्थापन अतिउत्तम प्रकारे करता येतं. पाण्यातील मूलभूत घटक जसं सामू, क्षारता, जडता, पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजन आणि इतर नायट्रोजनस पदार्थ इत्यादींचं पाण्यामध्ये योग्य समायोजन असणं अत्यंत लाभकारक असतं. इष्टतम गुणधर्म असतील तर माशांचं उत्कृष्ट आरोग्य आणि जलद गतीनं वाढ दिसून येते. पाण्यातील घटक गुणधर्म हे सभोवतालचं पर्यावरण, पाण्यातील सेंद्रिय घटक, गाळातील माती, पाण्यामधील सूक्ष्मजीव इत्यादींवर अवलंबून असतं. म्हणजेच पाण्याचे योग्य गुणधर्म टिकून ठेवण्याकरता या सर्व बाबींचं योग्य व्यवस्थापन गरजेचं असतं. तलावामध्ये पाणी वाढवण्यासाठी आणि तलावातील पाणी कमी करण्याकरता इनलेट दरवाजा आणि आउटलेट दरवाजाचा वापर केला जातो. याचं स्थान यामध्ये महत्वपूर्ण असतं. पाण्याचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म आहेत. मासा हा थंड रक्ताचा प्राणी आहे. योग्य तापमान माशाचं आरोग्य आणि वाढीसाठी खूप महत्वाचं असतं. तापमान साधारणपणे 25 ते 32 अंश सेल्सिअस असणं आवश्यक असतं. त्यापेक्षा कमी किंवा जास्त झालं तर वाढीवर परिणाम दिसून येतो. पाण्याचा सामू आणि विद्राव्य प्राणवायू यांचे सर्व रासायनिक गुणधर्म एकमेकांवर अवलंबून असतात. या दोन बाबी व्यवस्थित राखल्या तर बाकी घटक आपोआप व्यवस्थित राखता येतात. पाण्याचा सामू आणि विद्राव्य प्राणवायू सहजरित्या तपासू शकतो आणि नोंदी ठेवू शकतो. गोड्या पाण्याची क्षारता ही 0.1 ते 0.5 PPT असते. अल्कलिनिटी पाण्यामध्ये असणारे कॅल्शियम कार्बोनेट, बायकार्बोनेट आयन्सवर अवलंबून असतं. पाण्यातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आयन्सच्या आधारावर जडता मोजता येते. जडतेचं प्रमाण 20 ते 300 mg/L असं असतं. जडता आणि अल्कलिनिटी समसमान प्रमाणात असतील तर पाणी संवर्धनासाठी उपयुक्त असतं. जडता आणि अल्कलिनिटी विशिष्ट पातळी राखण्यासाठी चुन्याची मात्रा देऊन योग्य प्रमाण राखता येतं. वाढीवर चांगला फरक दिसतो. कोणत्याही जलचराचं संवर्धन करताना पाण्याची गुणवत्ता हा एक महत्वाचा घटक असतो. इष्टतम पाण्याची गुणवत्ता प्रजातीनुसार बदलते. मासे हे पाणी या माध्यमावरच सर्व शरीर प्रक्रियांसाठी अवलंबून असतात.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण मत्स्य तलावातील पाणी व्यवस्थापन या विषयीची माहिती ऐकली. तर वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी यांचा या कार्यक्रमाचे सादर करते रोशन जाधव. कृषीवाणी कार्यक्रम दुपारी 2 वाजता पुनःप्रसारित करण्यात येईल.
2: गरोदरपणा ही बाब आहे खास. सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.
3: रोगट बियाण्याची पेरणी होई उत्पादनाची हानी. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी.
1: सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: नवजात बाळांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत अनेक आजारांवर या पद्धतीचं सुरक्षित वापर केला जातो. लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये आपण मोठा चिरा देण्याऐवजी पोटावर फक्त काही लहान छिद्रांमधून कॅमेरा आणि विशेष बारीक उपकरणे आत टाकतो. मोठ्या स्क्रीनवर अवयव स्पष्ट दिसतात आणि त्यामुळे शस्त्रक्रिया अत्यंत अचूकपणे करता येते. तर ह्यामुळे मुलांना फायदा काय होतो? लॅप्रोस्कोपीचे फायदे अनेक आहेत. वेदना कमी होतात, रक्तस्राव कमी होतो, जखम लहान असल्यामुळे संसर्गाचे धोके कमी होतात, मूल लवकर खायला लागते, लवकर चालू शकते आणि बहुतेक वेळा लवकर घरी जाऊ शकते. शिवाय शरीरावरची जखमेची खूणही अतिशय लहान राहते. आजच्या तारखेला आपण अपेंडिक्सचा दाह, हर्निया, न उतरलेले वृषण, पीयूजे ऑब्स्ट्रक्शन, पित्ताशयाचे काही विकार, अंडाशयाचे विकार, काही आतड्यांचे आणि छातीतील विकार अशा अनेक आजारांमध्ये लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करू शकतो. अर्थात प्रत्येक मुलासाठी कोणती पद्धत योग्य आहे हे आजार आणि मुलाची प्रकृती पाहून ठरवलं जाते. रोबॉटिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर बऱ्याच लोकांना अशी चुकीची समजूत आहे की रोबॉटिक शस्त्रक्रियेमध्ये रोबॉट हा स्वतः ऑपरेशन करतो, पण असं नाही आहे. संपूर्ण शस्त्रक्रिया बालशल्य विशारदाच्या नियंत्रणात केली जाते. रोबोट हे केवळ अत्याधुनिक साधन असून त्यामुळे अधिक सूक्ष्म हालचाली करता येतात, 3D दृश्य मिळतात आणि काही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अधिक अचूकपणे करता येते. पण प्रत्येक मुलासाठी रोबॉटिक शस्त्रक्रिया योग्य आहे का? तर नाही. काही मुलांसाठी लॅप्रोस्कोपी अधिक योग्य असते, काहींसाठी पारंपरिक ओपन शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते, तर काही निवडक मुलांमध्ये रोबॉटिक शस्त्रक्रियेचा विशेष फायदा होतो. योग्य पद्धत ही आजार, वय, वजन आणि शस्त्रक्रियेचा प्रकार यावर अवलंबून असते. आजच्या काळात मुलांवरील शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि आधुनिक पद्धतीने करता येतात. मात्र कोणतीही शस्त्रक्रिया योग्य नियोजन, योग्य तंत्रज्ञान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अनुभवी बालशल्य विशारदांकडून होणे आवश्यक आहे. मुलांचे शरीर, त्यांचे नाजूक अवयव आणि त्यांच्या वाढीचा विचार करून उपचार करणे ही बालशल्य चिकित्साची खासियत आहे. लक्षात ठेवा, मोठा चिरा म्हणजे मोठी शस्त्रक्रिया आणि लहान चिरा म्हणजे छोटी शस्त्रक्रिया असं नाही. महत्वाचं म्हणजे योग्य रुग्णासाठी योग्य तंत्र आणि अनुभवी बालशल्य विशारदांची निवड. आजच्या तारखेला पित्ताशयाची सर्जरी, अंडकोशाची सर्जरी, आतडीची सर्जरी ही लॅप्रोस्कोपीद्वारे ओपन पद्धतीपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येते, कारण त्याचे खूप फायदे आहेत आणि यामुळे बाळांची रिकव्हरी खूप लवकर होऊ शकते. तर आता उद्याच्या भागात आपण लहान मुलांमध्ये होणाऱ्या हर्नियावरती चर्चा करूया.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन.

आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, सांडपाण्यावर प्रक्रिया करताना आणि शुद्ध पाणी पुरवठा करत असताना कुठकुठल्या निकषांचा आपल्याला विचार करावा लागतो?
1: आता मला एक सांगावं वाटतं की एक तर आहे की आपला जेव्हा सांडपाणी व्यवस्थापन आपण म्हणतोय आणि आज मुंबई शहर असू द्या की दिल्ली, यमुना

0: वर किंवा आपल्या देशभरात किंवा वर्ल्ड ओवर ग्लोबली जो सांडपाणी व्यवस्थापन आहे तो 100 वर्ष जुना जो कन्व्हेन्शनल मेथडनी जे होता तेच आपण आत्तासुद्धा करत चाललोय. मेनली आपला जो पोल्युशन कंट्रोल बोर्ड करणं आपल्याला जो पॅरामीटर्स दिला जातो की ह्या बेसिसवर तुम्हाला ठरवायचं आहे की हा आपला सांडपाणी व्यवस्थित ते ट्रीटमेंट झाला म्हणजे त्याची परफॉर्मन्स एफिशियन्सी ज्या जेव्हा आपण बोलतो आणि त्यात त्यांनी ठरवल्याप्रमाणे काय आहे pH, TDS, COD, BOD असंच त्यांनी आणि काही मायक्रोन्युट्रियन्स हाच फक्त पॅरामीटर्स घेतले म्हणजे जो विषारी जो पॅथोजन्स असतात मायक्रोब्स असतात जीवाणू असतात त्याच्याबद्दल हा पॅरामीटरमध्ये नाहीच आहे. DO डिझॉल्ड ऑक्सिजन किती झाला ते एक इम्पॉर्टंट, क्लोरोफिल आणि आपला जो मी आता म्हटलं पॅथोजन अनालिसिस. पण जेव्हा ट्रीटमेंट आपण करतो त्यात मुख्यतः आपल्याला हेवी मेटल्स, हायड्रोकार्बन्स, पॅथोजन अनालिसिस आणि DO हा कंपल्सरीली असायला हवं. ते अजूनही आपल्या सिस्टममध्ये नाही आहे. आता आज पोल्युशन कंट्रोल बोर्डचा स्काडा सिस्टम आहे तर ते ऑटोमॅटिकली डिजिटल सिस्टम असायला हवं पण ते मेंटेन होतच नाही आहे कारण आपल्याकडे जो सांडपाणी येतं मॅक्सिमम टाईम आपल्याला जो डिझाईन असायला हवा आपला सिवेज ट्रीटमेंट प्लांटचा ती डिझाईन प्रायमरीली तिथे येणारा जो रॉ वॉटर आहे त्याच्यात काय आहे आणि त्याप्रमाणे ते सूक्ष्मजीव कुठला याच्यात कसं काम करणार त्या सूक्ष्मजीवचा आपण कन्सॉर्शियम करून मग त्याच्यावर उपचार असायला हवा. पण ती जी बेस आहे जो सर्वे प्रिलिमिनरी सर्वे आणि त्याच्यात ह्या रॉ वॉटरमध्ये काय आहे आणि आपल्याला उपचार काय करायचा आहे ते न करता एक कॉमन प्रकारचा एक प्लांट भलेही ते CETP सेंट्रल एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या, एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या की STP असू द्या सगळ्याच्या एकच डिझाईन एकच प्रोसेस मेथड आहे त्यामुळे आज आपला कसल्याही प्रकारचा ट्रीटमेंट प्रॉपर होत नाही. आता एक एक्झाम्पल देते. आता जस्ट मी पाद्रापूरला गेली होती आपला पिसे डॅम जो मुंबईला 2000 MLD पाणी सप्लाय होतोय आणि त्याच्या अगोदर भांडूप वॉटर ट्रीटमेंट प्लांटला पण गेली होती तिथे पण बघितलं आणि इथे पाद्रापूरला पण बघितलं आपला जो रॉ वॉटर आहे जो सोर्स आहे आपला तिथेच आपल्याला दिसत आहेत पोल्युशन आहे कारण विसिनिटीला जे इंडस्ट्रीज आहेत किंवा काही सेटअप्स आहे रेसिडेन्शियल वगैरे त्याच्यातलं जो सांडपाणी वगैरे सगळं त्या पाण्यातच येते. पण आपल्या मेथड काय आहे वॉटर ट्रीटमेंटचा ड्रिंकिंग वॉटरसाठी ते काय आहे सँड फिल्टरेशन आणि क्लोरिनेशन त्याशिवाय काय नाही. म्हणजे आता आज सँड फिल्टरेशन आणि क्लोरिनेशननी तुम्ही जे सोल्युबलाइज्ड म्हणजे हेवी मेटल्स असू द्या की कसल्याही प्रकारच्या पॅथोजन असू द्या ते काही निघणार नाही आहे. मेन जे करायला पाहिजे पॅरामीटर्सचं ते आपण मेन आहे तर आपण पॅथोजन अनालिसिस कारण शेवटी हे ट्रीटमेंट कशासाठी आहे पॅथोजन एलिमिनेशनसाठी का कारण हे म्हणजे रोग पसरतात त्याच्यामुळे आपल्याला इम्पॉर्टंट आहे की पॅथोजन एलिमिनेशनसाठी आपण काय करायला पाहिजे.
1: श्रोतेहो आजच्या भागात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की सांडपाण्यावर प्रक्रिया करत असताना कुठकुठल्या निकषांचा आपण विचार केला पाहिजे. पुढच्या भागामध्ये आपण मॅडमांकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की एकूणच महाराष्ट्रातील नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणती महत्त्वाची सूत्रे लागू करू शकतो. धन्यवाद.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण पावसाळी कवितांवर आधारित सरीवर सरी ही माला सुरू करीत आहोत. आज या मालेत ऐकूया कवी नाधो महानोर यांच्या मनचिंब पावसाळी या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
1: श्रोते हो, नुकताच पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. सगळीकडे अगदी हिरवळ पसरली आहे, धबधबे फुटलेत. वा, कल्पनाच किती छान वाटते नाही. आणि अशाच मनाला केवळ कल्पनेने आनंद देणाऱ्या कविता लिहिण्याची विलक्षण देणगी

0: मराठीतील प्रसिद्ध कवी ना. धो महानोर यांच्या लेखणीला मिळाली आहे असं नक्कीच म्हणू शकतो. ग्रामीण जीवन, निसर्ग, शेती, माणसांच्या भावना आणि मातीतील संस्कृती हे त्यांच्या कवितेचे प्रमुख विषय आहेत. महानोरांच्या रानातल्या कविता या काव्यसंग्रहामुळेच त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. महानोरांची एक प्रसिद्ध कविता आहे आणि त्या कवितेचं गीतातही रूपांतर झालंय. ती कविता म्हणजेच मनचिंब पावसाळी. मनचिंब पावसाळी झाडात रंग ओले, घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले. पाऊस पाखरांच्या पंखात थेंब थेंबी, शिडका वसंत येता झाडे निळी कुसुंबी. घरट्यात पंख मिटले, झाडात गर्द वारा, गात्रात कापणारा ओला फिका पिसारा. या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे, आकाश पांघरोनी मन दूर दूर जावे. रानात एक कल्ली सुनसान सांजवेळी, डोळ्यात गलबतांच्या मनमोर रम्य गावी. केसात मोकळ्या त्या वेटाळुनी फुलांना, राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे. मनचिंब पावसाळी मेंदीत माखलेले, त्या राजवंशी कोण्या डोळ्यात गुंतलेले. मनचिंब पावसाळी झाडात रंग ओले, घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले. श्रोते हो, पहिल्याच ओळीत किती सुंदर वर्णन आलं आहे. पहा ना, झाडात रंग ओले म्हणजेच पानं ही पावसाच्या आगमनामुळे हिरवीगार झाली आहेत हे दिसून येतच, पण पावसामुळे ती ओली चिंब झाली आहेत. आणि त्याचबरोबर असं वाटतं की एखाद्या नववधूच्या हातावर जशी मेंदी छान रंगलेली असते, तिच्यात जसं नवखे पण आलेलं असतं, तशीच ही सृष्टी सुद्धा नव्या नव्या पावसामुळे आनंदित होऊन गेली आहे. पाखरांच्या पंखावर विसावलेले थेंब, झाडांवर पडणारा पावसाचा संथ असा शिडकावा आणि निसर्गात पसरलेले विविध असे रंग यामुळे पावसाळ्याची एक प्रकारची कोमलता जाणवते. कवीला निसर्गातल्या अगदी प्रत्येक दृश्यात एक वेगळंच सौंदर्य दिसतं. म्हणजे बघा ना, रानातली शांत संध्याकाळ, मनातली स्वप्न आणि प्रिय व्यक्तीच्या आगमनाची असलेली आस याचं सुंदर चित्र ह्या कवितेत पाहायला मिळतं. राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे या ओळीतून प्रिय व्यक्तीच्या प्रतीक्षेतली उत्कट अशी भावना व्यक्त झालेली दिसते. म्हणूनच ही कविता केवळ निसर्ग वर्णनापुरती मर्यादित नाही राहत, तर प्रेमभावनेची अभिव्यक्ती देखील आपल्याला दिसते. शेवटच्या काही ओळी पहा. रानात एक कल्ली सुनसान सांजवेळी, डोळ्यात गलबताच्या मनमोर रम्य गावी. केसात मोकळ्या या वेटाळुनी फुलांना, राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे. या कवितेत या ओळी एका नव्या आशेबद्दलही सांगतात. श्रोते हो, शेवटी ही महानोरांची कविता आहे, त्यामुळे कितीतरी वेगळे वेगळे अर्थ आपल्याला घेता येतील. थोडक्यात काय, या कवितेत केवळ निसर्गाचं वर्णनच आलं नाहीये, तर निसर्गाप्रमाणेच बहरणं, फुलून जाणं, आनंद घेणं असे कितीतरी वेगवेगळे पैलू ही कविता आपल्याला आपसुकच शिकवून जाते.
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला नाधो महानोर यांच्या मनचिंब पावसाळी या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. हाच कार्यक्रम दुपारी 1:55 पुन्हा प्रसारित करण्यात येईल.
1: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याण

0: त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार.
2: यानंतर थोड्याच वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 13 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
3: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांद ठेवलीत का बटाटे? हा
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून शान प्यावं.
2: ए काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समजत तो शिकवतोय ना.
2: हक्के रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ.
1: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
4: नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
5: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
6: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
5: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
6: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
5: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
6: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
7: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECI नेट ऍप वर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरी युक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
8: आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर. प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी. आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. आता सविस्तर बातम्या. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून असा बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 विधानसभा सभागृहात काल सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाअंतर्गत पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभही मिळणार आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हा केवळ एक कायदा नसून मातीमध्ये जीव ओतणाऱ्या महाराष्ट्राची कृषी व्यवस्था भक्कमपणे उभी करणाऱ्या प्रत्येक महिला शेतकऱ्याच्या श्रमाला सन्मानाला आणि हक्काला दिलेला ऐतिहासिक न्याय असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभा सभागृहात महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाचं स्वागत केलं आणि त्याला पाठिंबा दिला. शेती आणि गैरव्यावसायिक कामांसाठी माती आणि मुरमासारख्या गौण खनिजांचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये काल निवेदनाद्वारे दिली. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामांसाठी करता येईल. जलसंपदा आणि मृत्संधारण विभागाच्या अखत्यारीतल्या जलकुंभ, गावतळी, शेततळी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे आदी ठिकाणांहून गाळ, माती आणि मुरुम काढण्यासाठी आता पूर्णपणे मुभा असेल. त्यासाठी शेतकऱ्यांना मंडल अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असंही बावनकुळे यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राकडून अद्याप मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनानं मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे अशी माहिती उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेमध्ये दिली. यावेळी प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. ते म्हणाले,
9: अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र शासनानं काही निधी द्यावा, दिलाच पाहिजे, तो घेतलाच पाहिजे, त्याचे प्रस्ताव देखील दिलेले आहेत. पण तेवढ्यावर आम्ही थांबलो नाही तर हे वर्ष वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून या वर्षाच्या निमित्तानं त्यांच्याच नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी त्यांच्याच नावानं मराठी भाषा विकास केंद्र तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि त्याची अंमलबजावणी एका वर्षामध्ये आम्ही करणार आहोत.
8: महाराष्ट्रातल्या गायन संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेमध्ये केली. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान कायदा 2025 हा देशभरातल्या गावांचा विकास वेगवान करणं, रोजगार सुनिश्चित करणं आणि ग्रामीण उपजीविका बळकट करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. चौहान यांच्या हस्ते काल विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यात मुक्कावरीपल्ले गावात झालेल्या या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्यासह उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही उपस्थित होते. राज्याच्या माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातले माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं असल्याचं विविध वृत्तमाध्यमांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये इतकं अनुदान वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. यासाठी 2,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे.

0: शासनाने 2024 मध्ये मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केलं असून त्यामार्फत सलग तिसऱ्या वर्षी मानाच्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. दरम्यान प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात बुधवारी रात्री भीषण आग लागून मोठं नुकसान झालं. आग लागण्याच्या काही तासांपूर्वीच संत सखाराम महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली होती, त्यामुळे मंदिराच्या संरचनेचं नुकसान झालं आहे. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पुरेसा पाऊस पडत असल्यानं खरीप पेरण्यांना वेग आला आहे. ऐकूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पीकपाणी परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या काहीशा उशिरा पण समाधानकारक आगमनानंतर यंदाच्या खरीप हंगामातल्या शेतीच्या कामांना मोठा वेग आलाय. जून अखेरीस झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या धुळवाप पेरण्या आणि भाताची रोपं तयार करण्याचं काम आता पूर्ण झालं असून आता प्रत्यक्ष भात लावणीच्या कामांनी गती घेतली आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा जिल्ह्यात 54,000 हेक्टर क्षेत्रावर भात तर 3,000 हेक्टर क्षेत्रावर नाचणी लागवडीचं नियोजन करण्यात आलंय. त्यामध्ये कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक तर कणकवली आणि मालवण तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते. हंगामासाठी खतांचं चोख नियोजन करण्यात आलं असून 5,500 मेट्रिक टन युरिया आणि 5,200 मेट्रिक टन संयुक्त खतांचा पुरवठा कंपन्यांमार्फत सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यातल्या सुमारे 8 ते 9,000 शेतकऱ्यांनी यंदा खरीप पीक विमा योजनेत आपला सहभाग नोंदवलाय. जिल्ह्यात काहीशा उशिरानं मान्सूनचं आगमन झालं खरं, पण त्याचा भात पिकाच्या पेरणीवर फारसा परिणाम न झाल्याचं चित्र यंदा दिसून आलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागामध्ये पाऊस सुरू आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातले आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आल्या असून आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. पालघर शहरात मुसळधार पावसामुळे चाळीची कमकुवत झालेली भिंत कोसळून 47 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर गडचिरोलीमध्ये बुधवारी मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात महाडमध्ये एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे. हवामान विभागानं आज रायगड जिल्हा आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, तर मुंबई, कोकण आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना केशरी बावटाही जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर. प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1,400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी. आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मतदारांनो, एसआयआर 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील एसआयआर मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
3: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
4: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
5: 2 डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
6: मग काय,
7: स्वतः पासून सुरुवात कर.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. जाणून घेऊया दिनाविशेष. आज शुक्रवार, दिनांक 3 जुलै 2026. संत नामदेव महाराज समाधीस्थ झाले आजच्याच दिवशी 1350 मध्ये. विचारवंत पत्रकार मामा परमानंद यांचा जन्मदिन 1838 साली आजच्याच दिवशी. महात्मा फुले यांनी पहिली शाळा काढली 1852 साली आजच्याच दिवशी. तसंच गुरुदेव रामचंद्र दत्तात्रय रानडे यांचा जन्मदिन 1886 आजच्याच दिवशी. आपण ऐकत होतात दिनविशेष.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
1: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
2: आम्ही चर्चा करतो.
3: आम्ही गप्पाही मारतो.
1: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
1: आपुलकी आदरात
2: प्रत्येक मंगळवारी
1: दुपारी 12 वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर मोबाईल ॲपवर
1: आपुलकी आघरात.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. श्रोते हो, गुणवत्ता, बियाणे उत्पादन आणि शेतकरी सेवा हे अतिशय महत्वाचे भाग आहेत. पहिल्या भागात आपण महाबीजच्या स्थापनेपासूनच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला. आजच्या भागात महाबीजची बियाणे उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था, विक्री जाळे आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवांविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी पुन्हा एकदा आपण आमंत्रित केलेलं आहे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दुसऱ्या भागात आपले मनापासून स्वागत करते.
1: धन्यवाद. धन्यवाद
0: सर. शेतकऱ्यांना बियाणं जे हवं असतं ते एकतर वेळेत हवं असतं आणि गुणवत्तापूर्ण हवं असतं तर आणि पुरेसं देखील हवं असतं, तर हे सगळं होण्यासाठी वितरण व्यवस्था कशा पद्धतीने काम करते?
1: आता केंद्र शासनात विकसित भारत, विकसित महाराष्ट्र या संकल्पनेमध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शासन करत आहे आणि त्याचाच भाग म्हणून महामंडळ सुद्धा शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे आणि वेळेवर मिळावे. मला सांगायला आनंद आहे की या वर्षी आम्ही 1 मेच्या आसपास बियाणे मार्केटमध्ये पोहोचून दिलं होतं. त्यावेळेस इतर कुठल्याही खासगी कंपनीचे बियाणे मार्केटमध्ये आले नव्हते. त्याच्यासोबतच बियाण्याचा जो दर आहे तो ठरवताना महामंडळाला काही मर्यादा पडतात.
0: बर.
1: आव्वाच्या 1/4 किमती आम्ही ठरवू शकत नाही. आमच्याकडे दर निश्चिती करण्यासाठी एक कमिटी आहे, त्यामध्ये सन्माननीय संचालक मंडळ असतात, त्यांच्या समोर आम्हाला सर्व सादरीकरण करावं लागतं. कारण इतर खासगी कंपन्या जसं भरमसाठ बियाण्याचे दर ठेवतात, ते ठेवण्यासाठी आम्हाला अडचणी येतात. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून त्याचे दर ठरवतो आणि त्यानंतर शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त भावामध्ये आणि दर्जेदार बियाणे जे आम्ही तयार करतो ते त्यांच्यापर्यंत, त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी आमची जी काही यंत्रणा आहे, जवळजवळ 10,000 आमचे पूर्ण राज्यामध्ये विक्रेते आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण बियाणे त्यांच्याशी ॲडव्हान्समध्ये बुकिंग करून घेणे, त्यांना वेळेवर त्यांचं पोहोचवतो करणे, त्यांच्याशी सातत्यानं येऊन आमचे मे महिन्यामध्ये डीलर्स मीटिंग असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि जवळजवळ 10 जिल्ह्यामध्ये मी स्वतः जाऊन त्या मीटिंग अटेंड केलेल्या, त्यांच्याही अडचणी समजून घेतलेल्या आहेत आणि या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून एके बाजूनं उत्पादन करणारे आमचे अधिकारी सायंटिस्ट, दुसऱ्या बाजूनं वितरण करणारे सर्व वितरक आणि नंतर शेतकरी, या तिघांच्या सहकार्यातूनच हे वितरण व्यवस्था आमची यशस्वीरित्या काम करत आहे.
0: नक्कीच सर. आणि तुम्ही आता जे सांगितलं की सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्ही जात आहात आणि यामध्ये अनेक घटक आहेत, तर त्या सगळ्यांचा कुठेतरी समतोल साधणं, समन्वय साधणं हे खूपच गरजेचं आहे. जेव्हा आपण बियाणं म्हणतो तेव्हा त्याच्या खूप वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, म्हणजे निर्मिती आहे, साठवणूक आहे, गुणवत्ता चाचणी आहे जे तुम्ही आता सांगितलं आणि वितरण आहे, तर ही संपूर्ण जी एक प्रक्रिया आहे, ही साखळी आहे, ती कशा पद्धतीने केली जाते?
1: महामंडळाचे जे आपण स्टेक होल्डर्स म्हणतो यामध्ये एक महामंडळ महत्वाचं आहे, त्यानंतर डीलर्स आहेत जे हे सर्व बियाणे पोहोचवू देतात आणि शेतकरी आहे.
0: बरं.
1: आणि या सर्वांसोबत महाराष्ट्र शासन, ज्यांचं नियंत्रण म्हणा, मदत म्हणा, मार्गदर्शन म्हणा, महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, शेती उत्पादनात वाढ आणि मग शासनाचे जे काही निर्देश आहेत, मग केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल आणि त्यांची जे काही ध्येयधोरणं आहेत त्याला लागूनच महामंडळ काम करत असतं आणि यामध्ये एका बाजूनं बीजोत्पादन करणे हा एक मोठा कार्यक्रम आमचा असतो. त्याच्यासाठी जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये, म्हणजे 1.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त हेक्टरवर दर्जेदार बियाणे निर्माण करण्याचा कार्यक्रम एका बाजूनं होत असतो आणि दुसऱ्या बाजूनं त्याच वेळेस जे मागच्या वेळेस बीजोत्पादन झालेलं आहे मागच्या वर्षी, ते बीज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगच्या माध्यमातून बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं आणि महामंडळ आणि शेतकरी याच्यामधला महत्वाचा दुवा जर कोण असेल तर ते आहेत डीलर्स, विक्रेते, जे कृषी सेवा केंद्रधारक आहेत, त्यांचं सुद्धा मला मनापासून अभिनंदन करावं वाटतं. कारण त्यांच्याच माध्यमातून मी तर त्यांना ब्रिज म्हणतो, महामंडळ आणि शेतकरी यांच्यामधला ब्रिज आहे, दुवा आहे असं म्हटलं तर वावगं होऊ नये आणि त्यामुळं आम्ही आता महामंडळ आणि त्या डीलर्स

0: वर पण लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यांना सुद्धा काही थोडा फायदा या माध्यमातून मिळाला पाहिजेत आणि शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे वेळेवर मिळाले पाहिजेत याच्यासाठी या तिन्ही लोकांना एकत्र सांगड घालून तिन्ही लोकांकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन महामंडळ काम करत आहे.
1: नक्कीच सर, आणि महामंडळाचं हे 50 वर्षांचं काम आहे. सर, महाबीज म्हटलं की सर्वसामान्यांना असं वाटतं की फक्त बियाणांमध्ये काम करणारी ही संस्था आहे, तर तुम्ही काय सांगाल की या व्यतिरिक्त म्हणजे बियाणांच्या व्यतिरिक्त कुठले कुठले उपक्रम आहेत, काय काय सेवा महाबीजतर्फे आता आहेत?
0: महाबीजला आता 50 वर्ष पूर्ण झालेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता महाबीजने सुद्धा कात टाकली असं म्हणायला हरकत नाहीये. कारण फक्त बियाणे पुरते, कारण बियाणे महामंडळाचे जे बायलॉज आहेत त्यात काही असं बंधनकारक नाही आहे की बियाणेच प्रोडक्शन करावं असं. त्यामुळं आम्ही आता बियाण्याच्या सोबत बियाण्याला पूरक जे काही गोष्टी लागणार आहेत, आता आपण सर्वजण ऑर्गॅनिक फार्मिंग नेहमी शब्द ऐकतो, नैसर्गिक शेती, ते केमिकलचा वापर कमी झाला पाहिजेत वगैरे वगैरे. त्यामुळं आता महाबीजने काही बायो फर्टिलायझर्स तयार केलेले आहेत, बुरशीनाशक तयार केलेले आहेत. त्याच्यासोबतच आता टिश्यू कल्चर हा एक मोठा विषय सध्या पुढे आलेला आहे प्रामुख्यानं. त्यामुळं केळीच्या बाबतीमध्ये टिश्यू कल्चरच्या माध्यमातून आम्ही उत्पादन सुरू केलेलं आहे. आता नुकतंच आमच्या अधिकाऱ्यांनी एक 2-3 नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहेत आणि त्यामध्ये एकतरी जे निंबोळ्या असतात आपल्या आणि त्या लिंबोळ्याचं पावडर करून एक जसं आपलं आयुर्वेदिक औषध असतं त्याच पद्धतीनं एक नैसर्गिक औषध आमच्या महामंडळाने तयार केलेलं आहे. त्याच्यासोबतच एक डिकाम्पोजर जे शेतीमध्ये वेस्ट पडलेलं असते ते त्याच ठिकाणी जर डिकाम्पोज झालं तर त्याच्यातून शेतीला म्हणजे जमिनीला काही न्यूट्रिएंट मिळू शकतात. त्यामुळे ते अर्ली डिकाम्पोज करण्यासाठी डिकाम्पोजर तयार केलेला आहे. मातीमधला कार्बन एक महत्वाचा घटक असतो आणि महाराष्ट्र शासनाने अनेक ठिकाणी माती परीक्षण केंद्र तयार केलेले आहेत, परंतु दुर्दैवाने आणखी खूप शेतकरी त्याच्यापासून दूर आहेत, ते माती परीक्षण करून घेत नाहीत आणि मातीला कशाची गरज आहे हे माहिती न करताच बरेच जण मोठ्या प्रमाणात खताचा वापर करतात. म्हणून किमान कार्बन ची टेस्ट प्रत्येक शेतकऱ्याने करावी याच्यासाठी महामंडळाने कार्बन मापक यंत्र तयार केलंय आणि 500 रुपयामध्ये 10 टेस्ट होतात.
1: बरं,
0: इतकं स्वस्त दरामध्ये आणि कुठलाही शेतकरी कशा पद्धतीनं मातीचं सॅम्पल घ्यायचं, कशा पद्धतीने टेस्ट करायचं आणि त्याचा रिझल्ट कसा येतो हे माहिती पुस्तिका आम्ही त्या बॉक्स मध्ये देतो.
1: म्हणजे ही स्वतः
0: टेस्ट करू शकतात आणि मग त्या कार्बनचं जमिनीमध्ये उपलब्धता किती आहे त्याच्याप्रमाणे जर खताचा वापर त्यांनी केला तर निश्चितपणे एक तर उत्पादकता वाढेल आणि दुसरं खतासाठी जो खर्च होतो तो पण कमी होईल आणि भरमसाठ खत वापरल्यामुळे जमिनीचा जो पोत कमी होत चाललाय त्याला पण मर्यादा येईल, म्हणजे आळा बसेल. तर या दृष्टिकोनातून त्यासोबतच आम्ही रोपवाटिका पण तयार केलेली आहे. आता शासनामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेत आहे, त्याबद्दल आम्ही जिल्हा परिषदच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे, जिल्ह्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे की तुम्हाला जर या कार्यक्रमासाठी रोपवाटिकाच्या माध्यमातून रोपं उपलब्ध करून द्यायचे असतील तर महामंडळ तयार आहे, तुम्ही महामंडळाला प्राधान्य द्या.
1: नक्कीच सर, आणि हे सगळे अनेक उपक्रम चालू आहेत. आपण म्हणतो की हे विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे, त्यामध्ये संशोधन आहे, विकास आहे आणि नवीन तंत्रज्ञान आहे, तर ह्या दृष्टीने आता काय प्रयत्न चालू आहेत महामंडळाचे?
0: याबद्दल महाराष्ट्र शासनाने सुद्धा कृषी विभागाने अनेक पावलं उचललेली आहेत आणि केंद्र शासनाने सुद्धा अनेक निर्देश दिलेले आहेत. आता आपण AIचा जमाना आहे असं म्हणतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये AIचा वापर सुरू झालेला आहे आणि कृषी क्षेत्र सुद्धा AI पासून दूर ठेवून चालणार नाहीये. आता अनेक समस्या समोर काय काय येत आहेत आणि त्या समस्यावर मात करायची असेल तर आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय उपाय नाही, याचाच अंदाज घेऊन आम्ही महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा एका बाजूनं दर्जेदार बियाणे निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे, त्याचसोबतच जमिनीचा जो पोत आहे, जमिनीची जी क्वालिटी आहे ती सुधारण्यासाठी सुद्धा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला बियाणे तयार करताना काही उपाययोजना त्याच्यामध्ये करता येतील का त्याच्यावर सुद्धा आम्ही अभ्यास करतो आहे. त्याचबरोबर जे काही रोगराई पिकावर येत असतील, कीटकनाशक येत असतात, तर ते बियाण्यामध्येच त्याची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सायंटिस्ट सातत्यानं प्रयत्न करत आहेत, कृषी विद्यापीठ सुद्धा प्रयत्न करत आहेत, तर त्याच्यासाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादकता कशी वाढवायची याच्यासाठी महामंडळ ऑलरेडी कामाला लागलेलं आहे आणि निश्चितपणे येत्या काही दिवसामध्ये जसं आपण ते शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जसं तुकाराम महाराज म्हणतात तसं महाबीजचं ते ब्रीदवाक्यच आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तर ते शुद्ध बीजे तयार कर

0: करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर आम्ही निश्चितपणे करणार आहोत.
1: नक्कीच सर. श्रोते हो, शेतकऱ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण बियाणे पोहोचवण्यासाठी महाबीजकडून राबवण्यात येणारी संपूर्ण यंत्रणा, गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थेची माहिती आज आपण जाणून घेतली. शेतकऱ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी संस्थेची सातत्यपूर्ण धडपड निश्चितच प्रेरणादायी आहे. ही सविस्तर माहिती आपण जाणून घेतली महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री दिलीप स्वामी सर यांच्याकडून. पण विषयाची व्याप्ती समजून घेता आपण पुढील भागातही याविषयी बोलणार आहोत. पुढील भागात महाबीजच्या संशोधन, जैव तंत्रज्ञान, नवकल्पना आणि भविष्यातील वाटचालीविषयी चर्चा करूया. पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृणमयी भजक आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहो भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला मधुकर झिराडकर यांनी स्वरबद्ध केलेलं शोभा जोशी यांच्या स्वरातलं बाबासाहेब सौदागर यांचं गीत.

आपण ऐकत होतात मधुकर जिराडकर यांनी स्वरबद्ध केलेलं शोभा जोशी यांच्या स्वरातलं बाबासाहेब सौदागर यांचं गीत. भावधारा कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत सोनाली भाटवडेकर यांच्या स्वरातलं नितीन आखवे यांचं गीत.

विनोदिनी दीक्षित यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 आणि मॉर्निंग न्यूज दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र 8:30 आणि सहक्षेपित करू.

0: Oval in London to set up a title clash with Australia. And in the FIFA World Cup, Spain defeated Austria 3-0 in the round of 32 at the Los Angeles Stadium in Inglewood, California, to book a place in the round of 16. Mikel Oyarzabal scored twice in the 36th and 89th minutes, while Pedro Porro added the second goal in the 66th minute. And now for a look at today's newspapers, it's over to Subhadra Ramachandran.
1: Thank you, Abhishek. Japanese Prime Minister Sanae Takayuchi's first visit to India since becoming Prime Minister is noticed by most of the dailies. India-Japan unveil ambitious roadmap, PM Modi, Takayuchi deepens strategic ties, leads the statesman. Financial Express in his editorial piece, Take Charge, writes, UPI can learn from Brazil's PIX, which exempts smaller merchants while allowing charges for larger businesses. The paper elaborates, a decade after its launch, the Unified Payments Interface, UPI, has become one of India's greatest digital public infrastructure success stories. The numbers continue to astonish. In June alone, UPI processed transactions worth 28.9 lakh crore rupees, about 20% higher than a year earlier, while average daily volumes touched a record 757 million. Digital payments have become an integral part of everyday commerce, from roadside vendors to organized retailers. Yet, beneath this spectacular growth lies a structural concern. Just two players, PhonePe and Google Pay, account for around 80% of all UPI transactions. Crude declines, but government hints won't cut fuel rates, reports the Tribune. Monsoon finally arrives in Delhi, ending weeks of heat and humidity, states the Pioneer. Sirsa Kino earns GI tag, decade of scientific farming bears fruit, informs the Tribune. And finally, simple but effective, Citizen Kane is fueling England's World Cup dreams, writes in the Sun Times about England's football skipper, Harry Kane. And with that, it's back to you, Abhishek.
0: Thank you, Subhadra. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi and his Japanese counterpart Sanae Takayuchi strongly condemn terrorism and violent extremism in all its forms and manifestations. Election Commission seeks responses from rival factions of Trinamool Congress regarding competing claims about parties' organizational elections and authorized signatories. Annual Sri Amarnath Yatra begins from both Pahalgam and Baltal routes in Jammu and Kashmir. Iran's Supreme Leader Mojtaba Khamenei to skip Father Ali Khamenei's funeral over security fears. Spain beat Austria 3-0 to enter round of 16 at the FIFA World Cup. And BCCI announced a schedule for India's two-match test series against Sri Lanka to be played from the 15th to the 27th of next month. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
3: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायती राज मंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा. आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. आता सविस्तर बातम्या. भारत आणि जपान संबंध अत्यंत विशेष असून दोन्ही देशांच्या आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं आहेत, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी नवी दिल्ली इथं भारत जपान संयुक्त आर्थिक मंचाला संबोधित करताना केलं. जपानचं कौशल्य आणि गुंतवणूक यांचा भारताची गती आणि व्याप्ती यांच्याशी संगम होतो तेव्हा संपूर्ण जगाला त्याचा लाभ होतो, असंही ते म्हणाले. ही भागीदारी अधिक गतिमान आणि दृढ करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि जपाननं विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या मूलभूत स्तंभांपैकी एक असलेल्या आर्थिक सुरक्षेच्या महत्वाबाबतची आपली सामायिक कटिबद्धता काल एका संयुक्त जाहीरनाम्यात अधोरेखित केली. ही भागीदारी परस्पर विश्वास सामायिक

मूल्य आणि समान हितसंबंधांवर आधारित असून दोन्ही देशांची समृद्धी, सुरक्षा आणि आर्थिक भवितव्य एकमेकांशी जोडलेलं असल्याचं यात नमूद केलं आहे. सेमीकंडक्टर, महत्वपूर्ण खनिज, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा आणि औषध निर्माण या 5 प्रमुख क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट होईल असंही दोन्ही देशांनी म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. भारत जपान वार्षिक शिखर परिषदेच्या संयुक्त निवेदनात दोन्ही नेत्यांनी गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं आणि गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा कठोर शब्दात निषेध केला. त्यांनी द रेझिस्टंट फ्रंटचा उल्लेख करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अहवालाचाही उल्लेख केला. अल कायदा, लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद आणि त्यांच्याशी संबंधित गटांसह संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या सर्व गट आणि संस्थांविरुद्ध एकत्रित कारवाई करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. हिंद प्रशांत क्षेत्राला लवचिक आणि समृद्ध बनवण्याच्या सामायिक उद्दिष्टासाठी समान विचारसरणीच्या देशांमधील सहकार्य वाढवण्याबाबतची आपली कटिबद्धताही पुन्हा अधोरेखित केली आहे. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला सय्यद अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी बिहारचे राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनेन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा आज इराणला रवाना होणार आहेत. भारतातील उच्चस्तरीय शिष्टमंडळाची या अंत्यसंस्काराला उपस्थिती दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांचं महत्व अधोरेखित करते असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. लोकसभा सभापती ओम बिर्ला आज कोलकाता इथं पश्चिम बंगाल विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी आयोजित 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. नवनिर्वाचित सदस्यांना संसदीय आणि विधिमंडळ कामकाजाच्या विविध पैलूंशी परिचित करून देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये एक प्रभावी लोकप्रतिनिधी कसं बनावं तसं सदस्यांसाठीच्या प्रथा, संकेत आणि शिष्टाचार यासारख्या विषयांचा समावेश असेल. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वार्षिक अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात झाली. 57 दिवसांची यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्थेखाली यात्रेकरूंची पहिली तुकडी काल नुनवान आणि बालताल इथल्या तळांवर पोहोचली. या पहिल्या तुकडीत 4,822 भाविक आहेत. त्यापैकी 2,510 भाविक पहलगाम मार्गानं तर 2,312 भाविक बालताल मार्गानं प्रवास करत आहेत. यात्रा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी दोन्ही मार्गांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून विश्रांतीची ठिकाणं, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, आरोग्य सेवा आणि बचाव पथक आदी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींवर चर्चा करण्यासाठी पंचायती राज मंत्रालयानं आज नवी दिल्ली इथं विविध राज्यांच्या पंचायती राज मंत्र्यांची राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली आहे. केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय राज्यमंत्री एस पी सिंह बघेल यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा होणार आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या अनुदानाच्या मार्गदर्शक तत्वांवर यावेळी चर्चा होणार आहे. पंचायती राज संस्थांनी स्वतःच्या स्रोतातून महसूल वाढवून आर्थिक स्वावलंबन क्षमता बळकट करण्यावर या कार्यशाळेत विशेष भर दिला जाईल. केंद्र आणि राज्य यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होण्यास आणि विकसित भारत 2047 संकल्पनेनुसार उत्तम प्रशासन, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकासासाठी पंचायतींना सक्षम करणारी एक भक्कम अंमलबजावणी यंत्रणा उभारण्यास या परिषदेमुळे मदत होईल अशी अपेक्षा आहे.
महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार

असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. भारत आणि श्रीलंका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघ सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत 5व्या स्थानावर आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारत यजमान इंग्लंड विरुद्धची सध्या सुरू असलेली 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका पूर्ण करेल. त्यानंतर भारतीय संघ 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. दरम्यान यजमान इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला पहिला सामना बुधवारी रात्री पावसामुळे रद्द करण्यात आला. दुसरा सामना उद्या मँचेस्टर इथं होणार आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक स्पर्धेत काल कॅलिफोर्नियात झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. याआधी बेल्जियम अमेरिका आणि इंग्लंड यांनी राऊंड ऑफ 16 प्रवेश केला आहे. राऊंड ऑफ 16 इंग्लंडचा सामना सोमवारी मेक्सिकोशी होईल तर अमेरिकेचा सामना मंगळवारी बेल्जियमशी होणार आहे. फ्रान्स नॉर्वे कॅनडा मोरोक्को ब्राझील आणि पॅराग्वे या संघांनीही राऊंड ऑफ 16 पात्रता मिळवली आहे. मान्सूननं आता दिल्ली गुजरातचा आणखी काही भाग उत्तर प्रदेश मध्य प्रदेश हरियाणा पंजाब आणि राजस्थानच्या काही भागात आगेकूच केली असून गुजरात कोकण गोवा मध्य महाराष्ट्र ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड कर्नाटक किनारपट्टी केरळ उत्तराखंडमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही मुंबई ठाणे पुणे यासह विविध भागात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागात पाऊस आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातलं आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायत राजमंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा. आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत दत्तराज खोत यांनी स्वरबद्ध केलेलं प्रमिला दातार यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत.

भावधारा कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत गोविंद पवळे यांची रचना. हे आत्ताचं गीत गायलं होतं मीनल खणकर यांनी, रचना होती रमण रणदिवे यांची.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी गोविंद पोवळे यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2500 वर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राजस्थानात जोधपूर इथं ते विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करतील. 480 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख इतकी आहे. सुधारित उडान योजनेचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. त्याखेरीज बालोतरा इथं 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करतील. पाचपदरा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल संकुलाचं लोकार्पण, जयपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी यांचा त्यात समावेश आहे. राजस्थान सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वाटप होईल. गुजरातमध्ये सीजी सेमीकंडक्टर असेंब्लिंग आणि चाचणी कारखान्याचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या सेमीकंडक्टर अभियानातल्या पहिल्या 4 कारखान्यांपैकी एक गुजरातमध्ये सानंद इथं 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभा राहणार आहे. भारत आणि फ्रान्स दरम्यानचा व्यापार गेल्या दशकभरात दुप्पट झाला असून, विकसित भारत 2047 दिशेने सुरू असलेल्या भारताच्या प्रवासात फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. पॅरिस इथं आयोजित भारत फ्रान्स व्यापार गोलमेज परिषदेला त्या संबोधित करत होत्या. शाश्वत, लवचिक आणि नाविन्यपूर्ण विकासाच्या पुढच्या टप्प्याला चालना देण्यासाठी भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारी सज्ज असल्याचं प्रतिपादनही त्यांनी केलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी जम्मू आणि काश्मीरमधून अमरनाथची यात्रा सुरू करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमरनाथ यात्रा करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात्रेदरम्यान स्वच्छता राखणं, प्रशासनाच्या सर्व दिशानिर्देशांचं पालन करणं, व्होकल फॉर लोकल अंतर्गत स्थानिक उत्पादनं खरेदी करण्याला प्राधान्य देणं, एक पेड मा के नाम अभियानाला चालना देणं आणि विकसित भारत दृष्टिकोनात योगदान देणं हे 5 संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यात्रेकरूंना केलं आहे. जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाईची भारताचा दौरा आटोपून मायदेशी परतल्या. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांना विमानतळावर निरोप दिला. जपानी प्रधानमंत्र्यांनी आपल्या भारत भेटीदरम्यान नवी दिल्लीत झालेल्या 16 भारत जपान वार्षिक संमेलनात भाग घेतला. या भेटीत दोन्ही देशांनी परस्परांच्या विकास आणि समृद्धीसाठी महत्वपूर्ण असलेल्या भागीदारीला आणखी दृढ करण्याच्या वचनबद्धतेवर भर दिल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे. असोचॅम, फिक्की, सीआयटी आणि सीआयआय यासारख्या अग्रगण्य उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल त्या म्हणाल्या.
1: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक, विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेंगे.
0: मध्य प्रदेशातल्या काही गोरक्षक म्हणवणाऱ्या 7 हल्लेखोरांना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना धमक्या मिळाल्याच्या प्रकरणाची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. गायीची कथित तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला काही गोरक्षक म्हणवणाऱ्या व्यक्तींनी सामूहिक हल्ला करून मारल्याप्रकरणी 2022 नर्मदापुरम जिल्ह्याच्या 17 न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली होती. निपक्षपाती न्यायदान करणाऱ्या न्यायाधीशांना अशा धमक्या मिळाल्यामुळे न्यायालयाचं स्वातंत्र्य आणि निर्भयतेने न्यायदान करण्याच्या क्षमतेला बाधा येत असल्याचं मत उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारने आज विधानसभेत स्पष्ट केलं. या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात येईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन होईल असं आश्वासन सरकारने आज विधानसभेत दिलं. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारा तयार करू असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत, त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बिजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्राचं खारं पाणी गोडं करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले, तर या कालावधीत रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळ वादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत लेखी निवेदनाद्वारे दिली. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करायच्या सूचना दिल्याचं निवेदनात सांगितलं आहे. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. महाराष्ट्रात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातील बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. व्हेनेझुएलाला 24 जूनला बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या संख्येनं 2,500 टप्पा ओलांडला आहे. हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या दुर्घटनेत 12,000 जण जखमी झाले असून 189 इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. सुमारे 10,000 नागरिक बेपत्ता असल्याची भीतीही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सलग 4थ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान 2 कसोटी सामने होतील. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. सध्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद गुणतालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. आयसीसी महिला टी20 क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत काल कॅलिफोर्निया झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2,500 याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: मिट्टी की सौंधी महक घुलती जाती है. एक श्रोता ने लिखा है कि हमारी टिप्पणी तो सिर्फ एक लाइन की है, तो शामिल नहीं हुए भाई, लेकिन आगे तो आपने कुछ लिखा ही नहीं, सिर्फ इतनी सी शिकायत लिखी तो कैसे शामिल हो सकती है। बहरहाल एक श्रोता ने लिखा है कि इतने दिन से मौसम और बारिश के गीत बज रहे हैं, लेकिन आज का प्रोग्राम हमारे शहर के मौसम से मैच हुआ है। शुक्रिया आपका, शुक्रिया आप सभी का। सुनिए अब ये गीत और याद कीजिए अपनी कोई खास बात। संगीतकार का नाम जरा बताइए और उन संगीतकार से जुड़ी हुई कोई खास बात भी बताइए। बारिश का मौसम और उन संगीतकार से जुड़ी हुई कोई बात है बताइएगा जरा विविध भारती के फेसबुक पेज पर जाकर। गीतकार कौन है ये भी बताइए। फिल्म है दुल्हन एक रात की,

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न नमुन्यांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात चौपट वाढ. आणि राज्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे देऊ, अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू, असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत, जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल, अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. शाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असंही ते म्हणाले. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी निवारागृह 6 महिन्यात तयार करू, यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत, त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बिजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्राचं खारं पाणी पिण्यायोग्य करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल, असं मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबईकरांकडून 1,000 लिटर मागे 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4,665 दशलक्ष लिटर इतकी आहे, पण केवळ 4,100 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा सुरू असल्याचं त्यांनी उत्तरात सांगितलं. चंद्रपूर गडचिरोलीत हत्ती आणि मानव संघर्ष तीव्र झाला असून हत्तीच्या हल्ल्यात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटना थांबवण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले, तर रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळ वादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले गेले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली. जून महिन्यात किरकोळ वादातून 22 वर्षांच्या तरुणाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकल रेल्वेच्या सुरक्षेबाबत लक्षवेधी सूचना रवींद्र फाटक यांनी मांडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे, असं मुख्यमंत्र्यांनी लेखी निवेदनात सांगितलं. सध्या दररोज 75 ते 80 लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. मुंबई लोहमार्ग आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातल्या 177 रेल्वे स्थानकांवर 6,899 कॅमेरे कार्यरत आहेत. उपलब्ध मनुष्यबळातून फलाटावर गस्त घालणं, संशयित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर, 24 तास मदत डेस्क, वैद्यकीय मदत खोल्या, तसंच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकात संशयित प्रवाशांच्या बॅगेची तपासणी तर टर्मिनसवर बॅग स्कॅनरद्वारे तपासणी होत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कर्मचारी खाकीतील सखी अंतर्गत व्हॉट्सअप ग्रुप असे उपक्रम राबवले जात आहेत. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करण्याच्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी निवेदनात सांगितलं. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. एकंदर तक्रारींपैकी 4,497 तक्रारी या बलात्कार, बालविवाह, हुंडा, लैंगिक भेदभाव, जातीभेद, सायबर गुन्हे अशा सामाजिक समस्यांच्या असून यातल्या 733 तक्रारी प्रलंबित आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या 176 पैकी 48 तक्रारी प्रलंबित आहेत, असंही उत्तरात नमूद आहे.
विविध विद्युत कायद्यानुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी विधानसभेत दिली. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढते हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. त्यापैकी सुमारे 4 लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्या म्हणाल्या. पुण्यात जून अखेर सुमारे 9,85,000 स्मार्ट मीटर लावलेली आहेत. त्यापैकी 1 जानेवारी ते 29 मे पर्यंत वीज बिल वाढीच्या 12,500 तक्रारी आल्या. यापैकी केवळ 4 तक्रारीत तथ्य आढळल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात माहिती अधिकार

0: कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अन्न आणि औषध प्रशासनानं गेल्या वर्षभरात अन्न नमुन्यांच्या तपासणीत चौपट वाढ नोंदवली आहे. विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी 1 जूनपर्यंत तपासणीसाठी 13,474 अन्न नमुने प्राप्त झाले असून त्यापैकी 7,494 नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणीनंतर 4,091 नमुने निकृष्ट दर्जाचं असल्याचे स्पष्ट झालं. राज्यभरातून गोळा झालेले अन्नाचे नमुने विभागाच्या मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रयोगशाळांमध्ये तपासले जातात. राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला असल्यानं महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रात सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज दुपारच्या स्थितीनुसार खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली आहे. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबाघाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. पावसाचं प्रमाण लक्षात घेत रायगड जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवादी विरोधी अभियानात पोलिसांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातल्या 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती घेऊन पोलीस निरीक्षक पद देण्यात आलं आहे. मुंबईतल्या पोलीस महासंचालक कार्यालयात आज झालेल्या एका समारंभात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना ही पदोन्नती बहाल करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न नमुन्यांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात चौपट वाढ आणि राज्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: जाना होत आहे कहीं घूमने फिरने, आप परिवार के साथ भी जाती हैं?
2: हाँ जाती हूँ ना, परिवार के साथ ही.
1: क्या बात है, बहुत अच्छी बात है.
2: लेकिन मेरा हाथ पकड़ना पड़ता है.
1: हाँ वो तो है
2: ना.
1: जी जी, ये तो सहयोग परिवार का मिलता ही होगा आपको. और ये मुझे जी,
2: मेरी अम्मी है, मेरी दीदी है, मेरी दीदी है ना, मेरी अम्मी, वो मेरा बहुत साथ देती है, मेरा हाथ पकड़ती है मुझे. सबसे काल मतलब घर में तो मैं खुद ही चल लेती हूँ, मुझे वॉशरूम मालूम है, सब मालूम है, कहाँ जाना है, कैसे जाना है, मैं घर का तो सब जानती हूँ. लेकिन बाहर कहीं जाना होता है ना, वो मुझे ये लोग हेल्प कर देते हैं.
1: जी बहुत अच्छी बात है. तो जब आप घर में चलना फिरना कुछ काम करना होता है तो आप कैसे अंदाजा लगाती हैं, यानी कि आप कदम गिन लेती हैं या आपको एक रोजमर्रा में आपको एक अंदाज हो गया है कि भाई बाई तरफ ये है, दाई तरफ ये है, किस तरह से कर पाती हैं आप?
2: नहीं, मुझे तो रोजमर्रा की जिंदगी में जो मैं रहती हूँ ना, तो मुझे अंदाजा हो गया है कि किस तरफ क्या है. मतलब आना जाना होता है ना मेरा, अभी जैसे कि मैं आपसे जो बात कर रही हूँ ना, ऊपर वाले फ्लैट में कर रही हूँ, हमारा एक माले का घर है ना, वहाँ कर रही हूँ
1: जी,
2: तो मैं नीचे से यहाँ भी आ जाती हूँ।
1: अच्छा, मतलब आप पहली मंजिल नीचे ग्राउंड फ्लोर पे और ऊपर ऊपर की मंजिल अपने आप कर पाती हैं ये सब?
2: अब आप कर लेती हूँ, एक बार मुझे अगर अंदाजा हो जाए ना कि किस तरह जाना है, किस तरह से आना है, किस तरह आना है, तो मैं अपना आप ही सब कर लेती हूँ।
1: बहुत सुंदर बात है। मुझे ये बताइए आलिया जी कि सुख और दुख जीवन में तो सबके आते हैं, है ना, कठिनाइयां भी आती हैं, गम भी आते हैं, खुशियां भी आती हैं, आप इसको किस तरह से लेती हैं?
2: मैं तो बहुत खुश रहती हूँ, ऐसे तो ऊपर वाले ने मेरी आंखें छीन ली है मैडम, मुझे बहुत बुरा लगता है कभी कभी, पर मैं ऐसा सोचती हूँ कि जिस हाल में खुदा रखे उस हाल में ही रह लेना चाहिए। मैं ऊपर वाले से शिकवा भी करूंगी तो क्या हासिल होगा मुझे शिकवा करके भी, लेकिन ऊपर वाले से मैं दुआ जरूर मांगती हूँ। कभी कभी मुझे रोना भी आ जाता है ईद त्योहार पर, जब सब लड़कियां बॉयफ्रेंडों के साथ सहेलियों के साथ घूमती है तो मुझे रोना भी आ जाता है कि मेरे साथ ही क्या हो रहा है, लेकिन फिर मैं अपने आंख में आंसू नहीं आने देती, ऊपर वाले से शिकवा नहीं करती।
1: देखिए
2: जिस हाल में रखे उस हाल में ले लेना चाहिए।
1: तो ये देखिए कितनी हिम्मत की बात है कि आपके पास आंखें नहीं है फिर भी हमेशा खुश रहने की कोशिश करती हैं। आपकी बातें सुनकर हमें बहुत अच्छा लगा और हमें उम्मीद है कि हमारी सारी सखियां जो सुन रही होगी ये कार्यक्रम, अगर जिंदगी में छोटी मोटी कठिनाइयां आएंगी तो अब शिकायत तो नहीं करेंगी। लेकिन हम आलिया जी आज जानना चाहते हैं आप कौन सा गीत सुनना चाहती हैं?
2: मैडम बारिश का मौसम आया है तो मुझे बारिश का गाना सुना दीजिए, अंदाज फिल्म का,
1: अंदाज फिल्म का
2: है ना
1: जी।
2: हाँ, आएगा मजा अब बरसात का, तेरी मेरी दिलकश मुलाकात का।
1: बिल्कुल, तो चलिए सुनते हैं ये सुंदर सा गीत।

0: जिनकी बांसुरी की मधुर तान से मन का हर कोना झंकृत हो उठता है, जिनकी उंगलियों के स्पर्श से बांसुरी गुनगुनाने लगती है जीवन का संगीत, जिनकी साधना ने बांसुरी को विश्व मंच पर एक नई पहचान दी।
1: दरबारी के गंधार के आंदोलन में ऐसा लगता है कि बादल उमड़ घुमड़ रहे हैं मगर बरस नहीं रहे हैं। वो जो घुटन है, उस घुटन को दरबारी के गंधार में जब तक ना।
2: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत होतात विविध भारतीचं प्रसारण, FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकत आहात आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र। आज वार शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 12 आषाढ, शके 1948 अर्थात 3 जुलै 2026। सायंकाळचे 5 वाजले आहेत। आजच्या आमच्या प्रसारण सभेत सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते, मी गीतांजली जाधव। आता जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर ऐकू शकाल मराठी चित्रपट संगीत। 5:30 प्रसारित करू साहित्य संवाद। लेखक अभिनेते प्रमोद कोयंडे यांच्याशी नेत्रप्रभा दळवी यांनी मालवणीतून साधलेला संवाद, सादर करते डॉ सुनील गायकवाड। 6:00 हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू। 6:05 नाट्यसंगीत। 6:25 उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार। त्यानंतर हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला ऐकू शकाल। 6:30 भक्ती संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल। ठीक 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू। त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 विविध कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकू शकाल। दरम्यान 7:15 विधिमंडळ समालोचन, तसंच 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम ऐकू शकाल। तर रसिक हो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। तर श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र, FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आता वेळ झाली आहे 5:02 होत आहेत, ऐकूया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची वेळ झाली आहे। तर कार्यक्रमात सुरुवातीला साधना सरगम यांच्या स्वरात ऐकूया आई शपथ चित्रपटासाठी सौमित्र यांचं गीत, संगीत अशोक पत्की यांचं।

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: अजिंठा चित्रपटातील नाधो महानोर यांचं गीत ऐकूया. गायला आहे प्रियांका बर्वे आणि सहकाऱ्यांनी. संगीतबद्ध केलंय कौशल इनामदार यांनी.

0: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: श्रोत्यांनो, शब्दांच्या दुनियेत सुरुवात करून अभिनयाच्या पडद्यावर आपलं ठसो उमटवलेले लेखक आणि अभिनेते प्रमोद कोयंडे यांच्याशी खास गजाली.
2: त्यामुळे हे जे सांगते तुम्ही वाचक आणि प्रेक्षक ही प्रक्रिया तयार कुटुंबात होऊ गई. प्रत्येकाची जबाबदारी आहे. अचानक सगळे तयार होणार
1: नाही,
2: सगळेच कलाकार होणार नाही. काही लोक प्रेक्षक तयार होतील ना, चांगला काय बघू जात तरी सगळेच लेखक होणार नाही, पण चांगले वाचक निर्माण होते.
1: ऐकू विसरू नका फक्त आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. शुक्रवारी 3 जुलै 2026 रोजी सांच्या 5:30 संवाद साधलो असा नेत्रप्रभा दळवी यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहे डॉक्टर सुनील गायकवाड.
3: रसिका हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत ऐकूया. संगीत प्रवीण कुवर यांचे, चित्रपट नशिबाची ऐशी तैशी.

0: श्रोतेहो लेखक प्रमोद कोयंडे यांचं कथावाचन.
1: मध्यरात्री गंग्या कणत म्हणाला, मी आता जास्त दिवस काढत नाही रे, पण माझी वडी मात्र विकू नको, ती वडीच माझी खरी सोबतीण.
0: त्यांच्या शब्दातून उलगडणारा भावविश्वाचा अनोखा प्रवास अनुभवण्यासाठी नक्की ऐका फक्त आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी 1:30 या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर सुनील गायकवाड.
2: मला वाटतं की एखादा डायलॉग घेऊन मी बोलते, तर तसं मी तुम्हाला करून दाखवते.
3: नो नो नो, आय एम हॅपी. ओ माय गॉड, यू आर स्केअर्ड? नो, आय एम हॅपी. ओ बाय बाय.
4: श्रोते हो, रंगभूमी ते रुपेरी पडदा, अभिनेत्री हर्षदा बागायतकर यांच्याशी संजीवनी पालयेकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला रविवार दिनांक 5 जुलै 2026 रोजी आणि सोमवार दिनांक 6 जुलै 2026 रोजी भाग दुसरा नक्की ऐका. सादर करते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड. तेव्हा ऐका आणि ऐकत रहा FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
5: ऐकूया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आनंदाचे झाड चित्रपटातील गाणं.

0: मंडळी आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 89.6 MHz आणि News1 EIR या मोबाईल ऍप वर.
1: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz तसंच News on AIR या मोबाईल ॲपवर.
2: रसिका हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात गुरु ठाकूर यांचं गीत. अवधूत गुप्ते यांचं संगीत, चित्रपट गोलमाल.

0: रसिका हो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. आपण ऐकलं आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत साहित्य संवाद. लेखक अभिनेते प्रमोद कोयंडे यांच्याशी नेत्रप्रभा दळवी यांनी मालवणीतून साधलेला संवाद सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.
1: नमस्कार श्रोत्यानो, कसे असास? बरे मा? आजच्या आपल्या कार्यक्रमात असत असे एक व्यक्तिमत्व हा ज्यांनी लेखन, कविता आणि अभिनय या तिन्ही क्षेत्रात आपली वेगळीच ओळख निर्माण केल्याने असा. कथासंग्रह, बालसाहित्य, गीतलेखन आणि अभिनय अशा अनेक माध्यमातून रसिकांची मना जिंकणारे लेखक, कवी आणि अभिनेते प्रमोद यशवंत कोयंडे हे आज आपल्यासोबत असत. नमस्कार सरानू.
2: नमस्कार.
1: आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये तुमचा खूप खूप स्वागत असा.
2: धन्यवाद मॅडम.
1: प्रमोदजी, तुमचा साहित्य प्रवास खूप समृद्ध असा आणि लेखनाबरोबर अभिनयातही तुमची छाप पडली असा. या प्रवासातले अनुभव ऐका आमका आवडतील. आणि ही प्रेरणा तुमका कशी मिळाली ती आमका सांगा.
2: प्रेरणा म्हणजे कशी असता, आपल्या पहिली प्रेरणा जी मिळते आपल्या शाळेतून, म्हणजे आपण जेव्हा शाळेत जातो तेव्हा पुस्तकं वाचतो वेगवेगळ्या लेखकांची. म्हणजे आमच्या वेळी आम्ही काय करायचे, लायब्ररीतनं पुस्तकं आणायची, ती वाच, मग तुझा वाचून झाला की माका दी, अशी ती पूर्वी कशी गोष्टीची पुस्तकं आहे, राजा राणीची वगैरे किंवा प्राण्यांची, पक्ष्यांची. त्याच्यासून हळूहळू आवड निर्माण होऊ लागली. आणि मग बाबा ह्या लेखकांचं नाव येता, उदाहरणार्थ पु ल देशपांडे, कुसुमाग्रज अशी नावं आहेत, तसं आपलं पण काहीतरी नाव येऊ काय, ही काहीतरी एक इच्छा निर्माण होऊ लागतं हळूहळू वाचनातनं. मग हळूहळू जेवढा जास्त वाचन तेवढा तुम्ही लेखन करू शकता, त्याच्यातनं ही एक प्रेरणा मिळाली की आपण पण काहीतरी लिहू काय.
1: म्हणजे तुमका लहानपणापासूनच आवड होती
2: वाचनाची? भरपूर आवड होती पहिल्यापासून. म्हणजे खायचाही पुस्तक मिळाला की मी घेऊन यायचो, वाचत राहायचो.
1: आणि अभिनयाचा?
2: अभिनयाचा पण शाळेतूनच लागला. म्हणजे कसं असा, शाळेत आपण गॅदरिंग करतो आणि काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम खाई ना खाई असतात गावात वगैरे, देवळात, सण उत्सवात, तर त्याच्यात मी भाग घ्यायचो. आणि मग तेव्हा काय व्हायचं की गावात सामाजिक नाटकं व्हायची, मुंबईसून नटी यायची आणि मग गावातले लोक नाटक बसवायचे. तर ते आमच्या गावात पण तसाच असायचा. तर ते बघून बघून असं, अरे गावातले हे जर आमच्यापेक्षा वयान मोठे असलेले पोरगे जर करतात तर आपण आपण असाच काहीतरी करूया. कारण तेव्हा कसा, गॅसपतीवर नाटकं व्हायची, लाईट नव्हती. आणि मग ते एक वेगळीच एक रोमांच असायचो की अरे सगळं काळोख पसरलेलो आणि ते स्टेजवर फक्त गॅसपती लावलेले आहेत आणि मग मुंबईची नटी लिया, इकडचे आपले पोरगे काम करतात. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांची वाहवा होता ना की अरे यांनी ह्या पात्र रंगवल्या, तर आपण पण तसाच लोक ओळखू लागतील असं वाटायचं. आणि आम्ही पण त्यांचे डायलॉग पाठ करायचे, त्यांची रिहर्सल बघू जायचे कोपऱ्यासून, काहीतरी अशी खिडकी असून पण अशी हळूच रिहर्सल बघायची, कानावर डायलॉग पडायची, नाही घेतल्याने भूतूर तर मग बाहेरसूनच आम्ही डायलॉग ऐकत बसायचे. असा त्याच्यानंतर कॅसेटी यायची तेव्हा, मग ते रेकॉर्डिंग करून ठेवायची, तेव्हा कॅसेटी आम्ही ऐकायचो दुसऱ्या दिवशी. म्हणजे नाटक बघायला असायचं पण ते कॅसेटी पण आम्ही ऐकत बसायचो, आवड होती त्याच्यामुळे. आणि नाटकं बघू जायचे आम्ही 5-5 किलोमीटर, 10-10 किलोमीटर चालत, रात्रीचे जे मोठे पोरगे होते त्यांच्यावर आम्ही पण आपले दांडे बॅटरी बिटरी घेऊन नाटक बघू जायचो. तर त्याच्यातून मोठमोठे कलावंत आमकां बघू मिळाले, नाटकात त्यांची बघू मिळाली. मग तेव्हा वाटलं की नाही आपण पण ह्याच करू घ्या, ते आम्ही बघू जायचे, एकांकिका स्पर्धा बघू जायचे. त्याच्यासून वाटलं की अरे ह्या तर खूप असा, म्हणजे आपण काहीतरी करू शकतो असं वाटू लागला.
1: आणि ह्याच्यात प्रेरणा तुमकां अशी कोणी दिली?
2: ना, आई वडिलांची प्रेरणा होतीच. म्हणजे अरे हो काहीतरी झील करता म्हटल्यानंतर त्यांना पण मजा वाटायची. दुसऱ्या दिवशी मग जेव्हा शाळेत कार्यक्रम व्हायचे तेव्हा मग चर्चा असायची, अरे हे बघ याच्या झिलाने या असं असं केल्यानं, त्या दिवशी असं असं डान्स केल्यानं, असं असं काहीतरी पात्र केल्यानं, अशा अशा एकांकिकेत काम केलं, मग बक्षिसं मिळायची तेव्हा खूप मोठे असायचे. म्हणजे 20-25 रुपये साठले म्हणजे तेव्हा भरपूर, अरे भरपूर पैसे येले म्हणून, तर ते त्यांना गंमत वाटायची अशी. आणि शिक्षक पण प्रोत्साहन द्यायचे की असं असं करू घ्या. किंवा नाटुकली तेव्हा दिवाकरांचे नाट्यछटा म्हणून फेमस होते, तर ते तसे नाट्यछटा करणं किंवा काय याचे छंदच लागले. आणि मग मी स्वतः लिहू लागले नाट्यछटावर, एक पात्र आपण धरायचं आणि आपण लिहून ठेवायचं आणि मग मी ते स्वतः सादर करू लागले.
1: अरे वा.
2: माझा गाव देवगड, नाडण वीरवाडी, नाडण ह्या गाव आणि वीरवाडी म्हणजे एक छोटीशी वाडी. त्या शाळेत वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे, सांस्कृतिक, म्हणजे शारदोत्सव म्हणा किंवा गॅदरिंग म्हणा, एकांकिकेची पुस्तकं मागवायचे शिक्षक, आम्ही मग काय ना काय लिहायचो.
1: तुमका मार्गदर्शन मिळाला आई वडिलांचं आणि शाळेचा सुद्धा, शिक्षकांचा सुद्धा, आणि तुमका आवड पण होती त्याची. सर, सोबतीन या कथा संग्रहाची निर्मिती तुमची कशी झाली आणि या पुस्तकाक पुरस्कार सुद्धा मिळालो असा ना, तो अनुभव आमका सांगा.
2: खूपच उशिरा कथा वगैरे प्रकाशित झाली हो माझे, म्हणजे मी लिहून ठेवलं होतं, मी लिहित राहायचो, म्हणजे नोकरी करताना वगैरे माझे लिहून ठेवलेले असायचे, पण ते प्रकाशित करूचा धाडस होत नव्हता. म्हणजे ते काय खर्च असता आणि प्रकाशक खय आपणा एवढ्या छोट्याशा लेखका खय विचारणार, पण मी लिहून ठेवत होते. आणि मग दिवाळी अंकात पाठवायचो, मग ते छापून यायचे. मग मला एक धीर वाटलो की ज्या अर्थी दिवाळी अंक हे कथा घेतत छापतत त्या अर्थी संपादकांना आवडलेली असा, मग याचा पुस्तक येऊ शकत. आणि मग मित्रांना सांगितलं की अमुक अमुक एक प्रकाशन संस्था त्यांच्याकडे तू पाठव कथा. मग त्यांच्याकडे आम्ही पाठवले मुंबईत आणि मग त्यांना ते आवडले म्हणून त्यांच्याकडे पुस्तक काढले. पुस्तक काढल्यानंतर प्रकाशन कोणाच्या हस्ते करायचा सगळे मला काहीच माहित नव्हतं. माझ्या सुदैवान मधुसूदन नानिवडेकर जे गझलकार होते ते माझ्या ओळखीचे होते. मग ते बोलले की आपण गंगाराम गवाणकर त्यांना आणूया आणि त्यांच्या हस्ते प्रकाशन करूया. मग त्यांच्याने कोणाकोणा फोन करून सगळी मंडळी इली आणि मग तो प्रकाशित झालो कथासंग्रह 2019 मध्ये. आणि मग तो गाजलो वेगवेगळ्या ठिकाणी, त्याचं कथा वाचन पण मी केलंय. मग कोल्हापूरच्या गंगामाई वाचन मंदिरात होतो एका पुरस्कार मिळालो उत्कृष्ट कथासंग्रह म्हणून.
1: तो अनुभव कसा?
2: तो अनुभव म्हणजे असा आला की त्यांच्यानी समारंभ वगैरे हे केले नव्हते, पण तेवढ्यात कोरोनाची दुसरी लाट इली. पहिली लाट संपून गेली होती आणि दुसरी लाट इली, त्याच्यामुळे त्यांच्यानी समारंभ ऑनलाईन ठेवल्याने. म्हणजे मोठमोठे लेखक होते त्याच्यात, त्यांना पुरस्कार वेगवेगळ्या कादंबरीसाठी मिळाले होते, कविता संग्रहासाठी आणि कथेसाठी माका मिळाले होते कथासंग्रह, पण आम्ही जाऊ शकलो नाही. आणि मग त्यांनी पुरस्कार वगैरे पोस्टान पाठवून दिले. दुसरा जो माझा कथासंग्रह म्हणजे बालकथासंग्रह रस्सा उडाला भुर,
1: हा
2: ते का मात्र जेव्हा कथासंग्रह त्या पुरस्कार मिळाला तेव्हा मात्र आम्ही मुंबईत गेलो. तो मात्र सोहळा व्यवस्थित अगदी खूप छान. दत्तात्रय कृष्ण सांडू पुरस्कार म्हणून खूप प्रसिद्ध, तर त्याच्यात बालकथासंग्रहासाठी माका मिळाला होता पुरस्कार. तो मात्र 2023 साली झालो, त्याच्यामुळे त्यावेळी वातावरण चांगलं होतं आणि त्यांनी मुंबईत मोठ्या प्रमाणात तो पुरस्कार सोहळा संपन्न
1: केला.
2: तेव्हा अगदी म्हणजे माझी बायको होती, मुलगी होती, माझे भाऊ वगैरे सगळे कुटुंबीय होते, मुंबईतले मित्र होते, भरपूर गर्दी होती त्या कार्यक्रमात.

0: भरपूरली होत असते, म्हणजे वेब सिरीज लिहिते, वेब सिरीज साठी लिखाण करते मी, किंवा शॉर्ट फिल्म साठी लिहिते, तर ती पहिला लेखन आणि अभिनय नंतर. अभिनय म्हणजे कसा की नाटक एकांकिका हे झाल्यानंतर मग पुढचा प्रवास, खूप उशिरा झालो. तसं लेखन ना, लेखन माझ्या वर्तमानपत्रातनं छापून येत होता, दिवाळी अंकातनं छापून येत होता, त्याच्यानंतर मग कथासंग्रहाच्या माध्यमातनं किंवा कविता माझे वेगवेगळ्या माध्यमातून येत होते, कवी संमेलनं व्हायची त्याच्यातनं यायचे कविता, त्यामुळे लेखन ह्या माझा पोहोचला होता बऱ्यापैकी. अभिनय नंतरचा, त्यामुळे तसा म्हटलं असं पहिली
1: लेखन,
0: हा पहिला हे लेखनच
1: असं जवळचा आपल्या. होय. रात्रीस खेळ चाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्षेत्रपाल श्री देव वेतोबा या मालिकेतले काही अनुभव आमच्या श्रोत्यांना सांगत.
0: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही माझी पहिली मालिका. खरं म्हणजे मी खूपच उशिरा मालिका क्षेत्रात गेले, त्याच्यात मी कमी एपिसोड मध्ये होते बाबासाहेब आंबेडकर सिरियल मध्ये, आणि नेमको कोरोना इलो, म्हणजे त्याच्यामध्ये हे होते आंबेडकर आणि गांधी यांच्या संबंधी एक प्रसंग होतो, आणि आम्ही गांधीजींचे कार्यकर्ते होतो त्याच्यामध्ये, आणि मतभेद होते गांधीजींचे आणि त्यांचे काही विषयावरती, तर त्याच्यावर आम्ही विरोध करणारे असे कार्यकर्ते होतो या मताने. नंतर मग ते मतभेद दूर होतात असं तो एक 3-4 एपिसोड होते ते, तर त्याच्यानंतर आणखी पुढे तर वाढणार होता, पण दुर्दैवान त्यावेळी कोरोना आल्यानंतर सगळा ठप्प झाला, सिरियल पण थांबली, आणि मग आम्ही लगेच काही मंडळी कोकणातली होती सरळ आपल्या गावी परतली, बाबा मरुली सगळ्या, त्यामुळे आम्ही गावी परत,
1: पर्याय नव्हतो.
0: रात्रीचं खेळ झाले जे अनुभव, म्हणजे मोठे रोल नव्हते माझ्याकडे, पण इतकी सुंदर टीम होती सगळी आणि दिग्दर्शक पण फार सुंदर होते, की छोटे छोटे प्रसंग सुद्धा ते अगदी फार खुलवून सांगायचे, त्यामुळे काम करताना खूप मजा यायची. आणि क्षेत्रपाल श्री वेतोबाचा अनुभव मात्र खूपच मोठा, कारण मी त्याच्या जवळजवळ 42 एपिसोड मध्ये होतो. हा, आणि मोठी भूमिका होती, कोचरेकर मास्तर म्हणून माझी भूमिका होती, आणि ती खूप गाजली, म्हणजे एक असो मास्तर की तो त्या गावात सगळाच करता, म्हणजे त्या गावात पोस्ट ऑफिस नाही पण तो काम ता सांभाळतात, पोरांग शाळेत ता पण सांभाळता, वेतोबाच्या देवळात जाऊन ती पूजा बिजा तो पण काय नाही काय ते सगळं सांभाळ, गावात नाटक बसवत तोच नाटक बसव,

0: मध्ये 3 सिनेमा पाठवतं दरवर्षी, उत्कृष्ट चित्रपट. त्याच्यात आमचा भेरा होतो, म्हणजे फ्रान्समधल्या लोकांनी तो बघल्याने, जर्मनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये त्याची निवड झाली, जर्मनीत तो पोचलो. त्याच्यानंतर चेन्नई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये तो थंय गाजलो. त्यांना मालवणी कळत नव्हता, पण ते इंग्रजी सबटायटल बघून त्यांनी प्रश्न विचारला नाही की हा तुम्ही कसा काय केलाच बाबा एवढा, आणि ही लोकेशन हत खय, ही ठिकाणं हत खय, तुम्ही शोधून खे काढलास, आणि ते असं म्हणतो की पात्र काय शोधून काढलास, एवढे नैसर्गिक अभिनय करणारे तुमका मिळाले खय, की सगळे नैसर्गिक अभिनय करणारे हत असा आतापर्यंत ज्यांच्यानी चित्रपट बघल्याने त्या सगळ्यांचा या म्हणणं. आता एक पुरस्कार तुमका मिळाल्याचं सांगते मी, एका एशियन फिल्म फेस्टिवलला पुरस्कार मिळाले 2, त्याच्यानंतर पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल थंय एका 2 पुरस्कार मिळाले दिग्दर्शकाक आणि कला दिग्दर्शनासाठी. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणजे दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार किंवा आमच्या भेराका मिळालो. शिवाय त्यातले 2 कलाकार जे मुख्य होते दीपक जोईल आणि श्रद्धा खानोलकर त्यांना पुरस्कार मिळाले. असे ते पुरस्कार लेखकांना मिळालो पुरस्कार, असे 4 पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे मिळाले. आणि भरपूर कौतुक देश विदेशातून होता. न्यूयॉर्क मध्ये ते एक सोसायटी फिल्म सोसायटी त्यांच्यानी पण कौतुक केल्याने तर असं जगभर त्याचं भरपूर कौतुक झालं. आणि आम्ही याच्यासाठी एक छोटासा सांगते एक वेगळा प्रयोग केला आमच्या दिग्दर्शकांनी. पूर्ण सिंधुदुर्गात चित्रपटगृह कमी होत, मग आम्ही नाट्यगृहांमध्ये लग्नाच्या हॉलमध्ये तसं सगळीकडे लावलो सिनेमा. लोकांनी येऊन बघल्याने ज्यांच्याने बघल्याने त्यांच्यानी कौतुक केलं, अगदी दिग्गज लोकांपासून ते अगदी सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत ज्यांच्याने बघल्याने त्यांना तो आवडलो.
1: एखादं वाचक असता म्हणजे पुस्तकाचं किंवा एखादं प्रेक्षक, तुमच्या आठवणीतली एखादी प्रतिक्रिया सांगा.
0: प्रतिक्रिया म्हणजे माझ्या जेव्हा सोबतीण पुस्तक गेला मॅडम आणि त्याच्यानंतर या रसावड्याला भोरीला, तर सोबतीण का मग खूप लोकांनी पत्र पाठवले, ती चांगले चांगले लेखक किंवा समाजातले मान्यवर लोकांनी पत्र जी माझ्या संग्रही होत, तर त्यांच्यानी त्याचं खूप कौतुक केल्याने की एक मालवणी भाषेतला, म्हणजे सोबतीणचा वैशिष्ट्य असा की सगळे संवाद हे मालवणीमध्ये होत, पात्र मालवणीत बोलतो आणि निवेदन हे मराठीचा, म्हणजे लेखक जो लिहिता की मी आज अशा ठिकाणी गेलो मग तिथे मला बाबू मिळाला, मग तो बाबू मालवणीत बोलणार, मग तसं त्यामुळे मालवणी भाषेतलं एक प्रयोग म्हणून खूप मान्यवर लोकांनी त्याचं कौतुक केले. त्यामुळे ते सगळ्यांचीच प्रतिक्रिया माझ्या लक्षात येणार की काही लोकांनी ऑनलाईन ती विकत घेतल्याने प्रसार माध्यमातून सगळं बघितल्याने की बाबा अमुक पुस्तक आता गाजता, त्यांच्यानी त्या घेतल्याने विकत आणि प्रतिक्रिया मागं कळवलेली. आणि अभिनयाचं म्हणशाल तर भेराची आमका अगदी थेट प्रतिक्रिया, आम्ही प्रत्येक शोला उपस्थित असायचो, ज्या ज्या ठिकाणी खेळ चालू आहे भेरात सगळे कलाकार असायचे, आम्ही लोक प्रेक्षक प्रत्यक्ष येऊन भेटायचे, अक्षरशः रडायचे प्रेक्षक की अरे तुम्ही हे काय करून ठेवलास म्हणून. त्यामुळे त्याच्यात अगदी खूपच प्रतिक्रिया अभिनय. कोचरेकर मास्तर जे आहात तुमका क्षेत्रपाल श्री वेतोबा, ते तर खूपच लोक सेटवर यायचे, तिकडे शूटिंग चालू असताना भेटायचे, फोटो काढून घ्यायचे, तर त्यांची प्रतिक्रिया खूपच चांगली होती की तुमच्यामुळे आमचं एक वेळ मजेत जातं की तुम्ही इलाच की आमकां असं बरं वाटतं की ही आता आईली त्यांची पोरा येली जी मास्तर शिकवतात एक गावात गंमत आणतात, तर आमकां त्याच्यामुळे एक आनंद मिळतं अशी प्रतिक्रिया यायची खूप.
1: आणि नकाशे बोलताना या एकांकिक मिळालेल्या यशान तुमच्या आयुष्यात म्हणजे काय बदल घडलो असो?
0: अगदी खूप सुंदर, म्हणजे ही एकांकिका ना ऍक्च्युली गोव्यात कला अकादमी म्हणून एक संस्था सरकारची, तर त्या संस्थेतर्फे एकांकिका स्पर्धा होतात शालेय गटासाठी, तर हैसून माझ्याकडसून त्यांनी मागवल्या नाही ती एकांकिका की आमका बसवची एकांकिका तुम्ही एक लिहून द्या म्हणून ती माझ्या होती, ती मी इंगा पाठवलं आणि पहिला नंबर मिळाला होता लेखनाचा, त्याला पहिला नंबर मिळाला आणि अभिनयाची पण तिका मिळाली बक्षिसा. तर त्याच्यानंतर मला एक खात्री मिळाली की अरे एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये संपूर्ण गोव्यातून जर त्या बक्षीस मिळतात तर आपण कथा लेखनाबरोबर एकांकिका लेखनाकडे वळू होया, तसून मी जास्त एकांकिका लेखनाकडे वळले. मी यंदा माझी एकांकिका एक गाजली ती म्हणजे जय शिवाजी म्हणण्याआधी अशी एक एकांकिका मी यंदा मी स्वतःच लिहिले होते, स्वतःच दिग्दर्शित केले होते आणि एकांकिका स्पर्धांमध्ये आम्ही आणली होती. 10-12 एकांकिका लिहिले म्हणजे प्रयोग काय सगळ्यांचे झाले नाही, पण मला लेखनाची प्रेरणा थैसून जास्त मिळाली की हा की अरे एका बक्षीस मिळाला म्हणजे काहीतरी लोक स्वीकारतात की बाबा काहीतरी लिखाण हा.
1: आणि वेब सिरीज चित्रपट मालिका आणि रंगभूमी यातला खायचा माध्यम तुमका असा आव्हानात्मक वाटता?
0: नाही, वेब सिरीज मालिका आणि चित्रपट ह्या कॅमेराचं माध्यम आहे, सगळा कॅमेराचं माध्यम. आणि कॅमेरामध्ये कसं विषय होता की तुमचा चुकला समजा तर रिटेक घेता येतात आणि बदल पण करता येतात, शेवटपर्यंत बदल करता येत, पण ते एकदा झाला की संपलं विषय?
1: संपलं विषय.

0: नाटक हो विषय असा तुम्ही प्रत्येक प्रयोगात काहीतरी वेगळा करू शकता की बाबा आज माझं ह्या चुकलं तर उद्या मी पुढच्या प्रयोगात हे सुधारू शकते आणि दुसरी गोष्ट तुमका प्रतिसाद मिळता तो अगदी समोरून थेट
1: मिळतो
0: म्हणजे आपण जी म्हणतो ना उत्साह जास्त जो असता ना तो रंगभूमीवरच जास्त असा समोर आपण थेट समोर लोक बसलेले असतात रसिक आणि आपण सादर करतो तर त्याचे डोळ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिसत असतात नाटक संपल्यानंतर लगेच येतात त्यामुळे ह्या जास्त आव्हानात्मक आणि जास्त आवडतं पण एक ऊर्जा जी म्हणतो ना ती सगळ्या

0: अभिनयाची लहानपणापासून आवड निर्माण झाली म्हणून मी करू शकलो. माझ्या घरातलं तर मी तुमचं उदाहरण दिलंय, तर माझी मुलगी जन्मूच्या अगोदर मी तिच्यासाठी पुस्तक आणून ठेवलं होते, बारकी बारकी लहान लहान, राजा राणीची, पशु पक्ष्यांची. जसा त्याला वाचूक येऊ लागला म्हणजे पहिलीत वगैरे गेला, तसं तिने बघल्यानं की अरे आपल्या बापसान तर 100 पुस्तकं आणून ठेवलेली आहेत घरात. ते का अशा पुढ्यात आम्ही फक्त टाकून ठेवायची पुस्तकं अशी, मग ते एक एक घ्यायचा, आधी पहिल्या चाळायचा, जेव्हा वाचूक येत नव्हतं तेव्हा ते चित्रा बघायचं फक्त. जसा वाचूक येऊ लागला तसं हळूहळू ती एक एक गोष्ट तो वाचूक लागला. दोन पानाची, तीन पानाची कथा असतात, छोटी छोटी पुस्तकं बाजारात मिळतात, तर ती गोष्टीची पुस्तकं आणून ठेवलेली होती. ते का हळूहळू हळूहळू वाचनाची ती सवय लागली शाळेपासून, मग चौथीत गेला, पाचवीत गेला, ते का मग त्याच्या वयानुरूप पुस्तकं येत गेली. आता ते का तू वाचूक बस म्हणून मला सांगूची गरज लागत नाही, आपोआप ते का वाचूची सवय लागली. तीच परिस्थिती एका मी एकांकिका दाखवत गेले, नाटक दाखवत गेले, चित्रपट दाखवत गेले, सोबत घेऊन गेले, तर ह्याच्यात काय झालं की ते का ती बघूची सवय लागली. नाटक काय असतं, एकांकिका काय असतं, चित्रपट चांगलो काय असतं, हे ते का बघूची सवय लागली. त्यामुळे हे जे सांगते तुमचं जे वाचक आणि प्रेक्षक ही प्रक्रिया तयार कुटुंबात होऊ गई, प्रत्येकाची जबाबदारी आहे. अचानक सगळे तयार होणार
1: नाही,
0: सगळेच कलाकार होणार नाही, काही लोक प्रेक्षक तयार होतील ना, चांगला काय बघूचा तात्री, सगळेच लेखक होणार नाही, पण चांगले वाचक तर निर्माण होतील. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांका माझा असा सांगणं की ही प्रक्रिया तुम्ही घराघरात राबवा. लहान मुलांना पुस्तकं वाचूक द्या, भेट द्या वाढदिवसानिमित्त, 25-50 रुपयाचं पुस्तक मिळतं लहान मुलांचा, ते का वाचनाची सवय लागत. ते का लहान लहान मुलांची एकांकिका दाखवा, नाटक दाखवा, चांगले चित्रपट दाखवा, वाचक प्रेक्षक तुमच्या घरात तयार होईल, तोच सगळ्या जगवीत.
1: प्रमोदजी, आज त्या मनमोकळ्या गझली मारल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. लेखक, कवी आणि अभिनेता म्हणून तुमची वाटचाल अशीच यशस्वी होत राहो, हीच आमची शुभेच्छा.
0: धन्यवाद मॅडम, खूप बरा वाटला आहे तुमच्या बरोबर गप्पा मारून, आणि तुम्ही इतके सुंदर सुंदर प्रश्न विचारलास, आणि मालवणीतून बोलताना पण खूप मजा येतात. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांका खूप धन्यवाद म्हणते, आणि तुमकाही धन्यवाद म्हणते.
2: रसिका हो, आत्ताच आपण ऐकलात साहित्य संवादमध्ये लेखक अभिनेते प्रमोद कोयंडे यांच्याशी नेत्रप्रभा दळवी यांनी मालवणीतून साधलेला संवाद. सादर करते होते डॉक्टर सुनील गायकवाड. प्रसारण आपण ऐकत आहात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं, FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता ऐकूयात काही प्रोमो.
3: मला वाटतं की एखादा डायलॉग घेऊन मी बोलते, तसं मी तुम्हाला करून दाखवते.
4: नो नो नो, आय एम हॅपी. ओ माय गॉड, यू आर स्केअर्ड? नो, आय एम हॅपी. ओ बाय बाय.
5: श्रोते हो, रंगभूमी ते रुपेरी पडदा, अभिनेत्री हर्षदा बागायतकर यांच्याशी संजीवनी पालियेकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला, रविवार दिनांक 5 जुलै 2026 रोजी आणि सोमवार दिनांक 6 जुलै 2026 रोजी भाग दुसरा नक्की ऐका. सादर करते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड. तेव्हा ऐका आणि ऐकत रहा FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
6: दहा लाखांची लॉटरी मला.
7: फसल्या ऑफर्स पासून सावधान,
8: RBI सांगते
9: जाणकार बना, सतर्क रहा.
5: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र, FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: श्रोते हो, लेखक प्रमोद कोयंडे यांचं कथावाचन.
0: मध्यरात्री गंग्या कणत म्हणाला, मी आता जास्त दिवस काढत नाही रे, पण माझी वडी मात्र विकू नको, ती वडीच माझी खरी सोबतीण.
1: त्यांच्या शब्दातून उलगडणारा भावविश्वाचा अनोखा प्रवास अनुभवण्यासाठी नक्की ऐका फक्त आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून, FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी 1:30 या कार्यक्रमाचे सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.
10: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद

0: परंपरांचा, ताललयींचा, संस्कृतीचा, सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ऍप वर.
1: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz वर, तसंच News on AIR या मोबाईल ॲपवर.
2: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
3: रसिका हो, आता ठीक 6:00 हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत. पुन्हा भेटूया 6:05 नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz, तसंच News on AIR या मोबाईल ॲपवर.

0: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 101.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरील लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विवा शिरवाडकर यांची पदरचना अर्चना कण्हेरे यांच्या स्वरात, संगीत साथ जितेंद्र अभिषेकी यांची, नाटक ययाती देवयाणी.

0: मला वाटतं की एखादा डायलॉग घेऊन मी बोलते, तर तसं मी तुम्हाला करून दाखवते.
1: नो नो नो, आय एम हॅपी. ओ माय गॉड, यू आर स्केअर्ड. नो, आय एम हॅपी. ओ बाय बाय.
2: श्रोते हो, रंगभूमी ते रुपेरी पडदा, अभिनेत्री हर्षदा बागायतकर यांच्याशी संजीवनी पालयेकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला, रविवार दिनांक 5 जुलै 2026 रोजी आणि सोमवार दिनांक 6 जुलै 2026 रोजी भाग दुसरा नक्की ऐका. सादर करते आहेत डॉक्टर सुनीत गायकवाड. तेव्हा ऐका आणि ऐकत रहा FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
3: श्रोते हो, लेखक प्रमोद कोयंडे यांचं कथावाचन.
4: मध्यरात्री गंग्या कणत म्हणाला, मी आता जास्त दिवस काढत नाही रे, पण माझी वडी मात्र विकू नको, ती वडीच माझी खरी सोबतीण.
3: त्यांच्या शब्दातून उलगडणारा भावविश्वाचा अनोखा प्रवास अनुभवण्यासाठी नक्की ऐका फक्त आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी 1:30 या कार्यक्रमाचे सादर करते डॉक्टर सुनीत गायकवाड.
5: रसिका हो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया सौभद्र नाटकातलं शरद जांभेकर यांच्या स्वरात अण्णासाहेब किर्लोस्कर यांची पदरचना.

रसिक हो, नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. आपण ऐकला आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. रसिक हो, 6:25 झाली आहेत. ऐकूया उद्या शनिवार दिनांक 4 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या आमची प्रातःकालीन सभा सुरू होईल 5:51. सुरुवातीला संकेत 2 प्रसारण उद्घोषणा आणि विशेष समन्वित इतर कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून ऐकू शकाल. 7:25 दिल खुलासा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होईल. त्यानंतर सकाळी 9 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम ऐकू शकाल. दरम्यान 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 3 प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. सायंकाळी 5 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण ऐकू शकाल. सुरुवातीला प्रारंभिक उद्घोषणा, उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा, त्यानंतर हिंदी चित्रपट संगीत ऐकू शकाल. 5:30 ऐकू शकाल कथा वाचन सोप 3, लेखन आणि वाचन प्रमोद कोंडे, निर्मिती सहाय्य नेत्र प्रभात तळवी, सादरकर्ते डॉक्टर सुनील गायकवाड. 6 हिंदी समाचार, 6:05 लोकसंगीत, 6:25 रविवारी दिनांक 5 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार. 6:30 भक्ती संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. ठीक 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 विविध कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकू शकाल. दरम्यान 7:15 साप्ताहिक समालोचन तसंच 9-10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण ऐकू शकाल. तर रसिकहो, ही होती उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया आजचा सुविचार. स्वतःला घडवण्यात इतके लक्ष द्या की दुसऱ्याचे दोष काढायला तुम्हाला वेळ मिळणार नाही. स्वामी विवेकानंद. याचा अर्थ असा की आपण आपला स्वभाव, ज्ञान, कौशल्य आणि व्यक्तिमत्व सुधारण्यावर भर द्यावा. जेव्हा आपण स्वतःच्या प्रगतीत व्यस्त असतो तेव्हा इतरांच्या चुका किंवा उणीवा शोधण्यात वेळ वाया जात नाही. आता ऐकूया हवामान अंदाज आणि कृषी सल्ला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिनांक 4-8 जुलै 2026 या कालावधी दरम्यान दिनांक 4 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या, दिनांक 5 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या, तर दिनांक 6, 7 आणि 8 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानामध्ये काही अंशाची घट होऊन कमाल तापमान 27-28 आणि किमान तापमान 23-24 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. आर्द्रतेतील वाढीबरोबर हवामान पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे असा अंदाज प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आला असून सदरचा अंदाज डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मुळदे जिल्हा सिंधुदुर्ग येथील क्षेत्रीय कृषी हवामान केंद्र ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाकडून अद्ययावत करण्यात आला आहे. आता हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ले ऐकूया. पहिला आहे, पुढील 5 काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता आजूबाजूची पर्जन्य स्थिती आणि पावसाचा अंदाज पाहून आणि पावसाची तीव्रता कमी असताना भात पुनर्लागवडीची कामे हाती घेण्यात यावीत. शक्यतो पावसाची तीव्रता कमी असल्यासच भात पुनर्लागवडीची कामे हाती घेण्यात यावीत. दुसरा आहे, नुकतीच पुनर्लागवड केलेली भात रोपे जोरदार पावसामुळे वाहून जाण्याची शक्यता आहे. तसंच पावसाच्या झडीने पुनर्लागवड केलेली रोपे कोलमडून खाली पडली असता अतिरिक्त पाण्यामुळे सडून जाण्याची शक्यता असते. अशावेळी डोंगर उतारावरून भात खाचरांमध्ये तीव्र वेगाने पाणी येत असल्यास ते पाणी इतरत्र वळवण्यात यावं. तसंच भात खाचरात योग्य ती पाणी पातळी सुस्थितीत राखण्याकरिता भात खाचरातून पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. तिसरा आहे, गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बहुतांश ठिकाणी भात खाचरांमध्ये अतिरिक्त पाणी साठले आहे. तसंच पुढील 5 मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने भात लावणीनंतर पहिल्या 30 दिवसांपर्यंत शेतात पाण्याची पातळी 2.5-5 सेंटीमीटर ठेवावी आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
चौथा आहे, पुढील 5 दिवसांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने पावसाची तीव्रता कमी असताना भात पुनर्लागवडीची कामं हाती घेण्यात यावीत. वातावरण ढगाळ असताना किंवा रिमझिम पाऊस पडत असताना लावणी करावी. 5. चिखलणीच्या वेळेस 35 किलोग्रॅम युरिया, 125 किलोग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 34 किलोग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खते मिसळावी. 2 टन गिरीपुष्पाचा पाला चिखल खणीच्या वेळेस दिल्यास 50% नत्र खताची म्हणजेच युरियाची मात्रा कमी करून द्यावी. 6. आहे, 20 ते 21 दिवसांनी 12 ते 15 सेंटीमीटर उंचीची आणि 5 ते 6 पाने फुटलेल्या रोपांची पुनर्लागवड करावी. हळव्या जातींसाठी भात पिकांची पुनर्लागवड 15x15 सेंटीमीटर अंतरावर करावी. लावणी सरळ आणि उथळ 2.5 ते 3.5 सेंटीमीटर खोल करावी. उथळ लावणी केल्याने फुटवे चांगले येतात. 1 चुडामध्ये 2 ते 3 रोपे लावावीत आणि संकरित भातासाठी 1 ठिकाणी 1च रोप लावावं असे आवाहन व डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मुळदे जिल्हा सिंधुदुर्ग येथील क्षेत्रीय कृषी हवामान केंद्र ग्रामीण कृषी मौसम सेवा या विभागाकडून करण्यात येत आहे. धन्यवाद. आता 6:31 झाले आहेत. रसिका हो, वेळ झाली आहे भक्ती संगीताच्या कार्यक्रमाची. आजचा दिवस श्री गणेश भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि मंगलमय असा संकष्टी चतुर्थीचा आहे. विघ्नहर्ता, बुद्धिदाता आणि मंगलमूर्ती श्री गणेशाच्या चरणी भक्तिभावानं नतमस्तक होत आपल्या सर्वांच्या जीवनातील संकट दूर व्हावीत, सुखसमृद्धी आणि आनंद लाभावा अशी मनोभावे प्रार्थना करूया आणि ऐकूया अजित कडकडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची भक्तिरचना, संगीत नंदू होणप यांचं. ऐकूया.

0: श्रोतेहो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरील लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: रसिका हो, आज संतश्रेष्ठ अखंड विठ्ठल भक्त आणि अभंगवाणीने भक्तीचा अमृत वर्षाव करणारे संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करूया आणि ऐकूया त्यांचे काही अभंग. पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात ऐकूया संत नामदेव महाराजांचा अभंग, संगीत सातराम फाटक यांची.

0: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 101.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: श्रोते हो, लेखक प्रमोद कोयंडे यांचं कथावाचन.
2: मध्यरात्री गंग्या कणत म्हणाला, मी आता जास्त दिवस काढत नाही रे, पण माझी वडी मात्र विकू नको, ती वडीच माझी खरी सोबतीण.
1: त्यांच्या शब्दातून उलगडणारा भावविश्वाचा अनोखा प्रवास अनुभवण्यासाठी नक्की ऐका फक्त आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी 1:30 या कार्यक्रमाचे सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.
3: अजित कडकडे यांच्या आवाजात संत नामदेव महाराजांचा अभंग ऐकूया. संगीत साथ केदार प्रभाकर यांची.

रसिका, आपण ऐकत आहात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता ठीक 6:55 ऐकू शकाल जाहिराती आणि प्रोमो. त्यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. 7:10 ते रात्री 11:10 विविध कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकू शकाल. आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान 7:15 विधिमंडळ समालोचन तसंच 9-10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण ऐकू शकाल. आता जाऊयात मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे. मी गीतांजली तुमचा निरोप घेते. नमस्कार.

6:56 आणि 22 सेकंद होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही संदेश.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी आग्रहात.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारागृह तयार करू, यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक म्हणजेच ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याकरता प्रयत्न करावेत, जेणेकरून अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी सुटणार नाहीत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेमलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि संनियंत्रण समितीची बैठक आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. ॲट्रॉसिटीचे गुन्हे ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त नोंदले जातात तिथं जलदगती न्यायालय उभारावी. गृहविभागाच्या मार्वल संस्थेच्या माध्यमातून या कायद्यात दोषसिद्धी न होण्याची कारणं शोधून त्यावर उपाय योजावेत, कार्यपद्धतीत बदल करावेत, साक्षीदारांचं संरक्षण करावं इत्यादी सूचना त्यांनी केल्या. ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 1-4-5-6-6 या हेल्पलाईनवर आलेल्या 282 तक्रारी 1 जूनपूर्वी निकाली काढल्या असल्याची माहिती सामाजिक न्याय

0: विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी दिली. बैठकीला खासदार हेमंत सावराही उपस्थित होते. सुमारे 25,000 वारकऱ्यांचा समावेश असलेली संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी आज सिन्नर शहरात दाखल झाली. यावेळी आषाढी वारी चरण सेवा या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह 22 वैद्यकीय महाविद्यालयाच्या 50 विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना विविध आरोग्य सेवा पुरवल्या. त्याबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. दातली गावचे शिवाजी संतू चांदोरे म्हणाले,
1: आज या आयुर्वेदिक विद्यालयामध्ये जे संपूर्ण भक्तांची पाय वगैरे दुखतात किंवा कुठल्याही प्रकारच्या आजाराबद्दलची उपचार सेवा चालू आहे आणि इतकी सेवा अतिशय कळकळीनं आणि अतिशय आपुलकीनं केली जाते.
0: शेगाव इथली संत शिरोमणी गजानन महाराजांची पालखी आज हिंगोली जिल्ह्यातल्या दिग्रस कऱ्हाळे इथून औंढा नागनाथकडे रवाना झाली. हिंगोली जिल्ह्यात या पालखीचा 3 दिवस मुक्काम असतो. आज शेवटचा मुक्काम औंढा तालुक्यात जवळा बाजार इथे असून त्यानंतर पालखी परभणी जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे म्हणाले. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले. त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्रं सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला. राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर डोलवहाळ इथे कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे, गगनबावडा, कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करुळ घाटात दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणेपूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबद नदीपात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यात नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथे पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातली सर्व व्यवस्थापनांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 वाजेपर्यंत कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान

0: विभागानं दिला आहे. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन परीक्षेत नाशिकच्या साक्षी जैन हिनं घवघवीत यश संपादन करत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तिनं 92.75% गुण मिळवले आहेत. यंदा नाशिक शहरातून 987 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते, त्यापैकी 325 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:53 होत आहेत. ऐकूयात काही संदेश.
3: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
4: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
5: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
4: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
6: के हम खो गए प्यार की रागिनी में.
4: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

श्रोते हो रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोतो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: भटक्या कुत्र्या.

0: श्रोतेहो, संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आता वेळ झाली आहे आजचं विधिमंडळ समालोचन या कार्यक्रमाची. यामध्ये सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी प्रत्येक महापालिकेत स्वतंत्र समिती. मंत्री उदय सामंत. शाळेच्या 500 मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक्सना बंदी. मंत्री नरहरी झिरवाळ. हाफकिनचे कोणत्याही पद्धतीने खासगीकरण नाही. मंत्री झिरवाळ. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विधानसभा 2 वेळा तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्यातील सर्व शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी रोखण्यासाठी राज्य सरकारनं विशेष नियोजन केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातल्या प्रत्येक महानगरपालिकेत भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणारी एक स्वतंत्र आणि अधिकारप्राप्त समिती स्थापन करण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली. प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य अर्जुन खोतकर यांनी मोकाट कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला. भटक्या कुत्र्यांचे लहान मुलांवर होणारे जीवघेणे हल्ले आणि नागरिकांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेत पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तरीही नगरपालिका आणि महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खोतकर यांनी केला. तसंच मुंबईतल्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मालाड, मुलुंड आणि माहूल येथे पुढच्या 6 महिन्यात अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र सुरू केलं जाईल असं आश्वासनही त्यांनी सभागृहात दिलं. मुंबई महापालिकेनं भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र विभाग तयार करावा या आमदार मुरजी पटेल यांच्या मागणीवर मंत्री सामंत यांनी हे आश्वासन दिलं. राज्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत केली. तसंच शाळा आणि महाविद्यालयांच्या आवारात फ्लेवर पानांच्या नावाखाली होणारी अंमली पदार्थांची विक्री आणि फ्लेवर मिल्कच्या नावाखाली भेसळीची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. त्यासाठी सध्या विशेष तपास मोहीम सुरू असल्याचंही मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. प्रश्नोत्तराच्या तासात भाजप सदस्य विक्रम पाचपुते यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नावरील चर्चेच्या उत्तरात ते बोलत होते. स्टिंग या एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे हृदयाचे ठोके अचानक वाढून मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या असून शाळा महाविद्यालय परिसरात विक्री होत असल्याचा मुद्दा पाचपुते यांनी मांडला. त्यावर मंत्री झिरवाळ यांनी शाळेच्या आवारात ही पेये विकली जात असल्याची कबुली दिली आणि 500 मीटरच्या आत अंमली पदार्थांसह सर्व प्रकारच्या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यामुळे आता शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल. मुंबईत मनोरी इथं खारं पाणी पिण्यायोग्य करण्याचा 200 दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर 1000 लिटर मागे मुंबईकरांकडून 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4000

0: 665 दशलक्ष लिटर इतकी आहे, पण केवळ 4100 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा सुरू असल्याचं त्यांनी यासंदर्भात अबू आझमी यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. 135 वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या हाफकिन बायोफार्मा संस्थेचं कोणतंही खासगीकरण केलं जाणार नाही, तसंच संस्थेची इंचभरही जागा कोणाला विकली जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत दिली. संस्थेतील गैरव्यवहारांची साफसफाई करण्यासाठी आणि संस्थेला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी हाफकिनचा पदभार FDA विद्यमान आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे सोपवण्याची घोषणाही त्यांनी सभागृहात केली. हाफकिन संस्थेची दुरावस्था, प्रलंबित निधीवर आणि संभाव्य खासगीकरण आदी मुद्द्यांवर सभागृहात घमासान चर्चा झाली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू, असंही झिरवाळ यांनी स्पष्ट केलं. शासकीय कर्मचाऱ्यांची बदली, कर्मचाऱ्यांचा शासकीय गोपनीय अहवालांच्या नस्तीचा योग्य प्रकारे जलदगतीने निपटारा आदींबाबत शिफारशी करण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहातील सदस्यांची समिती गठीत करण्याचं आश्वासन मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत मांडलेल्या अशासकीय विधेयकावर बोलताना मंत्री शेलार यांनी हे आश्वासन दिलं. दरम्यान सकाळच्या विशेष सत्रात मुंबईच्या महत्वाच्या प्रस्तावावरील चर्चेचं कामकाज घेण्यात आलं, मात्र या चर्चेवेळी संबंधित खात्यांचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं सभागृहाचं कामकाज दोन वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावर अत्यंत महत्वाची चर्चा सुरू असताना सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातकळकर यांनी आक्षेप घेतला. मुंबईत मुसळधार पाऊस असताना उपनगरातून दोन दोन तास प्रवास करून सर्व आमदार वेळेत सभागृहात पोहोचले आहेत असं असताना संबंधित खात्याचे मंत्री मात्र गायब आहेत. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसे चालणार असा प्रश्न करत भाजपा आमदारांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढता गदारोळ पाहून तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी विधानसभेचं कामकाज तहकूब केलं. तर राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य चेतन तुपे यांनी चर्चा ऐकायला आणि नोंद घ्यायला जर अधिकारीच नसतील तर बोलण्यात काय अर्थ असा प्रश्न करत अधिकाऱ्यांच्या या मुजोर कारभाराचा निषेध म्हणून तुपे यांनी सभागृहात भाषण न करण्याचा निर्णय जाहीर केला. समालोचन लिहीपर्यंत सभागृहात अशासकीय विधेयकांचं कामकाज सुरू होतं.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते गौरीशंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा अंतिम निर्णय केंद्राच्या मंजुरीनंतरच, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. ESI रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर भर, आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाचे प्रयत्न, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई रिक्षा योजनेला गती देणार, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ग्वाही. वर्ध्यातील महिला आणि नवजात शिशु रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आलियाबाद येथील जमीन शासनाने निश्चित करून तिचा ताबाही घेतला होता, मात्र संबंधित जागा वनक्षेत्रात येत असल्याचं निदर्शनास आल्यानं हे प्रकरण केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या इमारतीसाठी जागा निश्चित करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत सदस्य संजय खोडके यांनी उपस्थित केला. मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं की वनविभागाच्या मंजुरीनंतरच या जागेबाबतचा अंतिम निर्णय होणार असून तोपर्यंत जागा बदलण्याचा किंवा अन्य पर्यायाचा विचार करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या समितीने निर्णय घेतल्यानंतर आणि अंतिम निर्णय झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. ते म्हणाले की राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निकषानुसार वैद्यकीय महाविद्यालयांसाठी 500 खाटांचे रुग्णालय आवश्यक आहे, तसंच प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय असल्यानं हे महाविद्यालय अमरावती शहर किंवा परिसरातून अन्यत्र हलविणे शक्य नाही. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम आणि शिक्षण व्यवस्था लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही वेगाने करण्यात येत आहे. प्राध्यापक, कंत्राटी कर्मचारी तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, असंही मंत्री हसन मुश्रीफ यांनी नमूद केलं. राज्यात

0: कामगार विमा रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून आरोग्यसेवा सक्षम जलद आणि सुलभ करण्यासाठी शासन सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. सदस्या मनीषा कायंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. मंत्री आंबेडकर म्हणाले की ईएसआय रुग्णालयांमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून कामगारांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी शासन कटिबद्ध आहे. एक्स-रे मशीनसह आवश्यक वैद्यकीय सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ईएसआय रुग्णालयांमध्ये रेडिओलॉजिस्टची कमतरता असली तरी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध एमबीबीएस डॉक्टरांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यांच्या माध्यमातून सेवा सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक असल्यास सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचाही समावेश करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता. मंत्री तटकरे म्हणाल्या की पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर नगर परिषदांसह राज्यातील इतर शहरांमध्येही ही योजना विस्तारण्याचा शासनाचा मानस आहे. 2024 प्रायोगिक तत्वावर पुणे नाशिक नागपूर अहिल्यानगर अमरावती छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर आणि सोलापूर या 8 जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये गुलाबी ई रिक्षा ही योजना सुरू करण्यात आली. आतापर्यंत 130 गुलाबी ई रिक्षांचं वितरण करण्यात आलं असून त्या यशस्वीपणे सुरू आहेत. या योजनेत ई रिक्षाच्या खर्चापैकी 20% अनुदान शासनाकडून 70% बँक कर्जाद्वारे आणि 10% लाभार्थींचा सहभाग ठेवण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील 100 खाटांच्या महिला आणि नवजात शिशु रुग्णालयाचं 50% बांधकाम पूर्ण होताच आवश्यक पदमान्यता देण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करण्यात येईल. तसंच रुग्णालयाच्या उर्वरित कामांचा नियमित आढावा घेऊन ते लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. सदस्य संजय भेंडे यांनी वर्धा जिल्ह्यातल्या 100 खाटांच्या महिला आणि नवजात शिशु रुग्णालयासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना मंत्री आंबेडकर बोलत होते. मंत्री आंबेडकर म्हणाले की वर्धा जिल्ह्यातल्या रुग्णालयात 42 पदे मंजूर असून 19 पदे भरण्यात आली आहेत. तर कंत्राटी पद्धतीनं भरायची 57 पदे मंजूर असून 52 पदे भरली आहेत. सध्या 40 खाटांचं रुग्णालय सुरू करता येऊ शकतं. त्यामुळे रुग्णालय सुरू होण्यास प्रशासकीय अडथळे येणार नाहीत. बांधकाम उपकरणे मनुष्यबळ आणि इतर प्रक्रिया यांचा समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र बैठका घेण्यात येत असून लोकप्रतिनिधींनाही त्यात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. वर्धा उल्हासनगर अकोला वाशिम यवतमाळ जळगाव आदी जिल्ह्यात रखडलेली रुग्णालये लवकर सुरू करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असल्याचं मंत्री आंबेडकर यांनी सांगितलं. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या महाबळेश्वरवाडी इथल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यातील कथित कर्ज गैरव्यवहाराचे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची 7 दिवसात सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात येतील असं राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी सांगितलं. राज्यमंत्री भोयर म्हणाले या प्रकरणात मृत व्यक्तींच्या नावाने कर्ज मंजूर करण्यात आल्याचं तसंच बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर झाल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र अद्याप पोलिसांकडून अपेक्षित कारवाई झालेली नाही. त्यामुळे पोलिसांनी 7 दिवसांच्या चौकशी पूर्ण करून संबंधित दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट निर्देश देण्यात येतील. या प्रकरणात सहाय्यक निबंधक जिल्हा उपनिबंधक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी बँकेचे व्यवस्थापन तसंच संबंधित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल. सहाय्यक निबंधक आणि जिल्हा उपनिबंधक यांना तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
1: आत्ताच आपण विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. याचं वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
1: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
1: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व।

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आदरात
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर
2: आपुलकी या घरात.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात मी सोनाली आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 12 आषाढ शके 1948 अर्थात 3 जुलै 2026. सुरुवातीला ऐकूया ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे रायगड पालघर या जिल्ह्यांमध्ये विजेच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता हवामान अंदाज. शेतकरी बंधू भगिनींनो आज माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात ऐकूया 4 जुलै या आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या अनुषंगाने सहकार विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सरकार सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज आपण ऐकणार आहोत सहकार विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या आर्थिक सामाजिक आणि ग्रामीण विकासाच्या वाटचालीत सहकार चळवळीनं महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सहकार क्षेत्रानं शेतकरी महिला युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी मोठं योगदान दिलं आहे.
3: तर शेतकरी बंधूंनो आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय हा सहकार विभाग आणि महाराष्ट्र विकास महामंडळाच्या विविध योजना असा असून आणि या ज्या विविध योजना आहेत याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्टुडिओमध्ये श्री हेमंत जगताप यांना आपण आमंत्रित केलं आहेत. जगताप सर हे वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे येथे कार्यरत आहेत. सर नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
4: नमस्कार
2: सर. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण आम्हाला सांगताल की जागतिक

0: सहकार दिनाचा इतिहास किंवा त्याची उद्दिष्ट आणि महत्व याविषयी आपण काय सांगाल?
1: अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की आपण बघतोय की महाराष्ट्र राज्यामध्ये सहकाराचा प्रसार प्रचार हा खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आता जागतिक सहकार दिवस म्हटलं तर त्याच्यासाठी असे काही फिक्स दिवस किंवा दिनांक असं नाही, परंतु एक सर्वसाधारणपणे जागतिक सहकार दिवस हा जुलै महिन्यामध्ये दर पहिला जो शनिवार असतो त्याचा पहिला शनिवारी हा साजरा केला जातो. आता याचा जर का आपण थोडासा एक इतिहास पाहिला तर याच्यामध्ये एक 1923 मध्ये इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स ज्याला आपण आयसीए म्हणतो त्यांनी हा जागतिक स्तरावरती जागतिक सहकार दिन राबवण्यास सुरुवात केली होती. आणि 1995 मध्ये युनायटेड नेशन्सने या दिवसाला अधिकृत मान्यता दिली आणि तेव्हापासून संयुक्त राष्ट्रसंघ आणि आयसीए यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिवस जगभर चांगल्या प्रकारे साजरा केला जातो. आता यावर्षी जर का आपण पाहिलं तर यावर्षीची जी एक सहकाराची जी संकल्पना आहे याला मी म्हणतोय की कोऑपरेटिव्ह फॉर पीसफुल वर्ल्ड, म्हणजे काय तर शांततापूर्ण जगासाठी सहकार अशी यावर्षीची एक सहकाराची थीम किंवा आपण त्याला
0: घोषवाक्य म्हणूया आपण.
1: अगदी बरोबर. आता जसं आपण इतिहासावरती चर्चा केली तर थोडासा हा जागतिक सहकार दिवस साजरा करण्यामागची जी काही उद्दिष्ट होती याच्यामध्ये पहिलं म्हटलं तर आपण पाहतोय की सहकार चळवळीचा जर का झपाट्याने प्रसार आणि प्रचार करण्याचं याचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. दुसरा विचार केला तर जे काही राज्यभरामध्ये असंख्य सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्थांमध्ये एक सहकाराविषयीची चांगल्या प्रकारची जनजागृती करणं
0: हे सगळ्यात महत्वाचं आहे,
1: अतिशय महत्वाचं पार्ट याच्यामधला. दुसरं म्हणजे राज्यभरामध्ये जे काही ज्या असंख्य सहकारी संस्था आहेत तर त्यांचा आर्थिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल या सर्वांच्या विकासामध्ये सहकाराचं महत्व अधोरेखित करणं हा पण याच्यामधला एक महत्वाचा भाग आहे. जसं की शेतकरी बघतो की ग्रामीण भागामध्ये जो शेतकरी तर त्या ग्रामीण भागामधील शेतकऱ्यासाठी रोजगार निर्मिती असेल, ग्रामीण भागाचा विकास असेल किंवा सर्वसमावेशक एखादा आपल्या विकासासाठी चालना द्यायची असेल तर त्या दृष्टीनं सहकार दिन किंवा सहकारचं महत्व हे खूप महत्वपूर्ण होते. आता जसं मी सुरुवातीला पाहिलं की कुठलाही सहकार विभाग किंवा सहकार जर आपल्याला चांगल्या प्रकारे चालवायचा असेल तर त्यासाठी काही मूलभूत तत्वे ठरवून दिली आहेत. याच्यामध्ये पहिलं तत्व म्हटलं तर एक स्वेच्छा व मुक्त सभासदत्व, म्हणजे कोणताही सभासद हा त्या सहकारामध्ये समाविष्ट होऊ शकतो. म्हणजे थोडक्यामध्ये म्हटलं तर सहकारची अशी संकल्पना आहे किंवा एक तत्व एक सदस्य एक मत आणि लोकांनी लोकांसाठी एकत्रितरित्या येऊन केलेला त्या
0: प्रकल्प किंवा संकल्प आपण म्हणू शकतो.
1: अगदी बरोबर. लोकांनी एकत्रित येऊन केलेला त्या सहकारी याचा विकास जेणेकरून सर्वांना त्याचा सर्वसमावेशक फायदा होईल या त्याच्या मागचं एक कारण आहे. आता जागतिक सहकार दिनाचं थोडंसं आपण जर का महत्व अधोरेखित करायचं म्हटलं तर जसं की शेतकऱ्यांना बाजारपेठ असेल, कर्ज सुविधा असतील किंवा बियाणे असतील हे इझिली त्यांना उपलब्ध करून देणं. दुसरं जर का आपण थोडंसं एक महत्वाच्या दृष्टीने गेलो तर ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती करून तिथल्या शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती किंवा आर्थिक विकास साधणं हे पण एक जागतिक सहकार दिनाचं महत्व आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की शेतकरी असतील, महिला असतील, युवक असतील या सर्वांना सर्वसमावेशक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला जागतिक सहकार दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे.
0: खूप छान पद्धतीने सर आपण जो की जागतिक सहकार दिनाचा इतिहास आहे, उद्दिष्ट किंवा तत्व महत्व आहे याविषयी आमच्या शेतकरी बंधूंना किंवा श्रोत्यांना आपण सांगितलं. सर माझा पुढचा प्रश्न आपल्याला हा असेल की महाराष्ट्रातील सहकार विभागामार्फत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कोणत्या विविध योजना या राबवल्या जातात?
1: शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा जिव्हाळ्याचा प्रश्न यासाठी आहे कारण की शेतकरी म्हणतो की मला कर्ज मुक्ती पाहिजे. तर सहकार विभागाचं मेन काम ते म्हटलं तरी चाललं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं. आताच आपल्याला माहिती की पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 शासनाने जाहीर केली तर ती सहकार विभागामार्फत राबवलेली आहे.
0: सर आताच आपण उल्लेख केलात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना याविषयी सविस्तर आमच्या शेतकरी बंधूंना आपण सांगताल.
1: महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी यावर्षीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही लागू करण्यास मंजुरी दिली आहे. जवळपास या योजनेसाठी 36,585 कोटीची तरतूद करण्यात आली आहे आणि अंदाजे जे 55 ते 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. आता थोडस जर काय या योजनेच्या आपण उद्दिष्टांविषयी जर का बघितलं किंवा वैशिष्ट्यांविषयी माहिती घ्यायचं म्हटलं तर जे शेतकरी त्यांचं 2 लाखापर्यंतचे थकीत पीक कर्ज याच्यामध्ये माफ होणार आहे आणि याच्या अगोदर आपण 30 सप्टेंबर 2025 रोजी जे थकीत असलेले पात्र पीक कर्ज विचारात घेतलेले शेतकरी होते यांचा पण याच्यामध्ये विचार घेतला जाणार आहे. ज्यांचं 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे अशा शेतकऱ्यांसाठी 1-time settlement ज्याला आपण OTS म्हणतोय अशा प्रकारची एक योजना आहे. आणि जे काही नियमित कर्जफेड करणारे जे आपले शेतकरी आहेत तर त्यांना 50,000 प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद पण या योजनेमध्ये केलेली आहे. आता याच्यामध्ये थोडस अजून की पात्रतेचा जर का आपण विचार केला तर महाराष्ट्रातील जे शेतकरी ते सर्व शेतकरी म्हणजे जे ह्या याच्यामध्ये बस

0: तर ते याच्यामध्ये पात्र तर आहेतच, पण पात्र बँकांकडून घेतलेले जे काही पीक कर्ज आहेत, तर ते पीक कर्ज त्या शेतकऱ्यांनी वेळेवरती फेडलेलं आहे का, किंवा पाठीमागचा त्याचा थोडासा इतिहास यांचा पण आपण याच्यामध्ये विचार केला जाणार आहे. आणि शासनाने जे काही विहित केलेले जे काही अटी त्या अटीच्या पूर्ततेमध्ये जर का तो शेतकरी बसत असेल तर त्यांना 2 लाखांपर्यंत शासनामार्फत त्याला अनुदान किंवा कर्जमाफी दिली जाणार आहे. आता आपण आवश्यक कागदपत्रांचा जर का आपण विचार केला तर त्या शेतकऱ्याचं आधार कार्ड आपल्याला गरजेचं आहे, त्याचा 7-12 उतार असेल, 8 ज्याला आपण खाते उतार म्हणतो, बँक पासबुक असेल, पीक कर्ज खाते तपशील असेल, मोबाईल क्रमांक असेल, आणि शासनाने जे काही इतर वेळोवेळी कागदपत्रांची पूर्तता करायला सांगितले या सर्व कागदपत्रांची पूर्तता त्यांना लागणार आहे. आता योजनेचा मुख्य फायदा म्हटलं तर शेतकऱ्यावरती सध्याचा जो आर्थिक भार आलाय तर तो आर्थिक भार नक्कीच या पीक कर्ज मुक्ती योजनेमुळे त्यांचा कमी होणार आहे. नव्याने पीक कर्ज घेण्यास त्यांना बँका मदत करणार किंवा ते कुठल्याही बँकेमध्ये जाऊ शकतात. शेती उत्पादनामध्ये जर का त्यांना गुंतवणूक करायची असेल तर यासाठी चालना मिळणार आहे. आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक चांगल्या प्रकारची बळकटी या पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमार्फत शेतकऱ्यांना मिळणार आहे.
1: सर, आता ही जी योजना आहे अहिल्याबाई होळकर योजना, याच्यामध्ये जो शेतजमीन आहे त्याचं आपण कशी क्रायटेरिया धरतो किंवा किती एकरापर्यंत शेतकऱ्यांना आहे त्या जमिनीवरती कर्ज मिळत आहे?
0: आता थोडस कर्जाचा विचार करण्यापेक्षा आपण शासनाने जे मर्यादा ठरवून दिली म्हणजे एखाद्याचं 1 एकर क्षेत्र आहे किंवा 2 एकर किंवा 5 एकर आहे, पण शासनाने त्याच्यामध्ये रक्कम ठरवून दिलेली. आता समजा तुमच्या नावावरती 4 लाख रुपये कर्ज आहे ऑलरेडी असं गृहीत धरा, आणि तुम्हाला 2 लाख रुपयाचं कर्ज माफ होणार आहे, पण शासनाने जी आर मध्ये असं म्हटलंय की तुमच्याकडे जे 4 लाख रुपये कर्ज आहे तर तुम्ही सुरुवातीला 2 लाख रुपये जे आहेत ते तुम्ही बँकेमध्ये भरा, तरच उरलेले तुमचे 2 लाख रुपये त्याच्यामधून माफ होणार आहेत. म्हणजे थोडक्यात क्षेत्राची मर्यादा न घालता रकमेची
1: मर्यादा घालण्यात आली आहे.
0: म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याची 50 लाखाचं कर्ज आहे, 60 लाखाचं कर्ज आहे, तर बाकीचे पैसे अगोदर भरला आणि मग 2 लाख रुपयाचं तुम्हाला
1: नवीन कर्ज मिळणार,
0: म्हणजे लाभ घेता येईल,
1: लाभ घेता
0: येईल, ते कमी होईल. या व्यतिरिक्त मग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत जे पीक कर्ज आहे ते पण एक सहकारी विभागाचं कार्य आहे. प्राथमिक कृषी पतसंस्था ज्याला आपण म्हणतो की पॅक्स, प्रायमरी ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटीज, यांचं बळकटीकरण करणं हे पण एक सहकारी विभागाचं एक योजना किंवा स्कीम आपण म्हटलं तरी चालेल. जे काही सहकारी प्रक्रिया उद्योग आहेत तर त्या उद्योगांना अर्थसहाय्य पुरवायचं असेल तर ते पण सहकारी विभागामार्फतच प्रोव्हाइड केलं जातं. राज्यभरामध्ये आपण बघतो की सध्याच्या काळामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांचं वारं खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे, ज्याला आपण फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा ऑर्गनायझेशन म्हणतो. तर त्या एफपीओंचं बळकटीकरण करून सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्याचं काम पण सहकारी विभागामार्फतच केलं जातं. त्यानंतर सहकार शिक्षण व प्रशिक्षण देण्याचं अत्यंत महत्वाचं काम हे सहकार विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी केलं जातं. राज्यभरामध्ये आपण बघतोय की असंख्य साखर कारखाने आहेत, सूत गिरण्या आहेत किंवा दुग्ध संस्था आहेत की ज्या सहकार संबंधित आहेत यांना पण मदत या सहकार विभागामार्फत केली जाते.
1: सर, आता सहकार विभागाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यामध्ये कोणतं महामंडळ हे कार्य करत आहे?
0: तर सहकार विभाग पहिला तर राज्याचा खूप मोठा विभाग आहे, आणि या दृष्टीनं राज्य स्तरावरती शासनाने 28 ऑगस्ट 2000 रोजी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ याची स्थापना केली, ज्याचं मुख्यालय हे पुणे येथे साखर संकुल या ठिकाणी आहे. आता या महामंडळाला ज्यावेळी स्थापना करण्यात आली होती तेव्हा महामंडळाला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून परवानगी देण्यात आली होती, ज्याला आपण एनबीएफसी म्हणतो. म्हणजे राज्यभरामध्ये जे काही साखर कारखाने आहेत तर त्यांना कमी दराने एक कर्ज पुरवठा करणं हा सुरुवातीला महामंडळाचा उद्देश होता. आता सध्याची जर का आपण परिस्थिती बघितली तर या महामंडळाचं जे अधिकृत भाग भांडवल आहे तर ते साधारणतः 100 कोटी असून त्यापैकी 51% वाटा हा राज्य शासनाचा आहे व 49% हा सहकारी संस्थांचा त्यामधील भाग आहे. महामंडळाची स्थापना ज्या उद्देशाने केली त्या उद्देशामध्ये पहिला उद्देश होता की राज्यभरामध्ये एखादा सहकारी प्रकल्प उभारायचा असेल किंवा त्याचं विस्तारीकरण करायचं असेल किंवा त्याचं पुनर्वसन करायचं असेल तर त्यांना अर्थसहाय्य करणं हा महामंडळाचा त्यामध्ये पहिला उद्देश होता. जसं मी मागाशी उल्लेख केला की नॉन बँकिंग फायनान्स म्हणून जर का कार्य करायचं असेल तर दीर्घ मुदतीचं कर्ज असेल किंवा अल्प मुदतीचं कर्ज असेल किंवा मध्यम मुदतीचं कर्ज असेल हे त्या साखर कारखान्यांना किंवा इतर सहकारी संस्थांना उपलब्ध करून देणे हा महामंडळाचा मुख्य उद्देश होता. आता थोडासा काळ बदललेला आहे, आता सध्याच्या काळामध्ये किंवा आताची जर का आपण वर्तमान काळातली स्थिती बघितली तर महामंडळामार्फत असंख्य योजना ह्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत.
1: सर, आता तुम्ही उल्लेख केलाच आहे महामंडळाच्या विविध योजनांबद्दल माहिती आमच्या शेतकरी म्हणून आपण सांगताल.
0: जसं मी मागाशी उल्लेख केला की सहकारसाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ हे चांगल्या प्रकारे कार्य करत आहे, यामध्ये एक 4-5 किंवा 5-6 योजना आहेत. यामध्ये मी पहिला उल्लेख करेल की याच्यामध्ये कृषी निविष्ठा योजना म्हणून एक आहे, दुसरी एक अटल अर्थसहाय्य योजना आहे सहकारी संस्थांसाठी, त्यानंतर व्यवसाय भूमी कृषी प्रशिक्षण कार्यक्रम जे शेतकऱ्यांसाठी पण आपण चांगल्या प्रमाणे राज्यभरामध्ये राबवतोय, सहकार प्रशिक्षण

0: जी आपण सहकारी संस्था असतील, पॅक्स असतील, जे काही पतसंस्था असतील
1: त्यांच्यासाठी
0: यांच्यासाठी आपण राबवतोय. त्यानंतर एक कृषी व्यवसाय वृद्धी कक्ष म्हणून पण एक योजना आहे की ज्याच्या मार्फत जे काही सहकारी संस्था आहेत त्यांचे डीपीआर बनवायचे असतील तर त्यांचे बनवण्याचं काम हे महामंडळामार्फत रास्तदारामध्ये बनवलं जातं. आणि सध्या एक जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना ही एक आहे, ते पण आपल्या महामंडळामार्फत राबवली जाते.
1: सर, सर्वात आधी तुम्ही एक योजनेचा उल्लेख केला, कृषी निविष्ठा योजना, याबद्दल आपण सांगताल.
0: आता ही कृषी निविष्ठा योजना म्हटलं की आपल्याला माहिती की शेतकरी दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे खत. आता सध्याच्या काळामध्ये आपण तोच बघतोय की कारण पावसाळ्याचा सीझन आहे, खरीपाचा सीझन आहे, खत मिळतंय किंवा कमी प्रमाणात मिळतंय, शेतकऱ्यांच्या असंख्य अडचणी किंवा तक्रारी आहेत. आता आम्ही जे कृषी निविष्ठा विभागामार्फत कार्य करतोय तर हे वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी कार्य करत नसून हे आम्ही जो शेतकऱ्यांचा ग्रुप आहे किंवा संस्था आहे,
1: शेतकरी समूह किंवा गट शेती म्हणूया आपण,
0: जसं तुमच्या भाषेमध्ये म्हणलं की शेतकरी उत्पादक कंपनी किंवा महिला बचत गट, ज्या काही सहकारी संस्था की ज्याच्यामध्ये असंख्य शेतकरी एकत्रित बनलेला तो समूह आहे, तर त्यांच्यासाठी आम्ही या विभागामार्फत कार्य करतोय. आता याचा उद्देश काय, याचा मेन काय आहे की आम्ही आमच्या महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळामार्फत एक आरसीएफ, इफको आणि क्रुपको ज्या मेन खत पुरवठादार
1: कंपन्या
0: आहेत तर त्यांची स्टेट लेवलची अधिकृत डीलरशिप घेतली आणि या कंपन्यांचं महामंडळामार्फत आम्ही युरिया असेल, डीएपी असेल किंवा कॉम्प्लेक्स असेल किंवा 10-26-26 असेल, 12-32-16 असेल, 20-20-013 असेल, सुप्ला असेल, हे सर्व प्रकारची जी खत आहेत हे आम्ही रास्त दरामध्ये या शेतकरी उत्पादक कंपन्यांना किंवा समूहांना आम्ही प्रोव्हाइड करतोय. ज्याच्यामुळे काय होते की एखादी युरियाची बॅग मार्केटमध्ये समजा 300 रुपयाला असेल तर महामंडळामार्फत या कंपन्यांमार्फत जी काही त्यांची प्राइस ठरली त्याच्या फक्त 1-2 रुपये जास्तीचं घेऊन आपण कमी दरामध्ये या सर्व खत पुरवठा शेतकरी उत्पादक कंपन्यांना करतोय.
1: म्हणजे खूपच चांगली अशी योजना आहे ही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून. निविष्ठा या जमा करताना त्यांना खरंच ही योजना उपयोगी पडत असेल. पण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पण आपल्या शेतकऱ्यांना सुचवू शकतो की तुम्ही जास्तीत जास्त या योजनेचा लाभ हा घ्यावा. सर, आता पुढचा प्रश्न हा आहे की सहकार विभागामार्फत सहकार प्रशिक्षण ही योजना नेमकी काय आहे?
0: सहकार प्रशिक्षण म्हटलं तर आपल्याला माहिती की कुठलंही क्षेत्र जर का चांगल्या प्रकारे आपल्याला व्यवस्थितरित्या त्याची
1: कार्यान्वित करायचं असेल,
0: विकास करायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीला प्रशिक्षण घेणे
1: खूप महत्वाचं आहे,
0: काळाची गरजच आहे. कुठलाही व्यक्ती किती म्हटलं की मी मोठा झालं तर प्रशिक्षणाशिवाय तो पुढे त्याचा विकास होऊ शकत नाही. या दृष्टीनं राज्यभरामध्ये जे काही सहकारी संस्था आहेत किंवा काही कारखाने आहेत, काही दुग्ध व्यवसायाशी संबंधित संस्था आहेत, या सर्वांना महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळामार्फत सहकार प्रशिक्षण हे रास्त दरामध्ये दिलं जातं. आता याच्या माध्यमातून पाहिलं तर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 जो आहे तर त्याचं कलम 24 अ नुसार सहकारी संस्था जेवढ्या राज्यभरामध्ये आहेत त्या प्रत्येकाला प्रशिक्षण घेणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आणि या दृष्टीनंच दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी राज्य शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाला राज्य शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे.
1: म्हणजे नुकतीच त्याची सुरुवात झाली आहे.
0: अगदी बरोबर. आता अशा महाराष्ट्र सहकार विकास महामंडळासारख्या जवळपास राज्यभरामध्ये 11-12 प्रशिक्षण संस्था आहेत. आता हे राज्य शासनाचंच महामंडळ असल्यामुळे आणि राज्याचे सहकार मंत्री त्याचे अध्यक्ष असल्यामुळे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत सहकारचे प्रशिक्षण हे प्रत्येक राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण राबवतोय. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं की आपण बघतो की नागरी सहकारी पतसंस्था आहेत, ग्रामीण बिगर पतसंस्था आहेत, सेवक सहकारी संस्था आहेत, साखर कारखाने आहेत, दुग्ध उत्पादक संस्था आहेत, या सर्वांना आपण आपल्या सहकार प्रशिक्षणाचा लाभ देत असू. थोडस मी याच्यामध्ये विषयांवरती जाईल कारण सहकार विभाग हा अनेक विषयांच्या संबंधित आहे. हे जे प्रशिक्षण आपण त्या सहकारी संस्थांना देतोय तर याच्यामध्ये मुख्यत्वे करून आपण ज्या काही समजा नागरी सहकारी पतसंस्था आहेत तर त्याच्यामध्ये आपण साध्य होतो की सायबर सिक्युरिटी असेल किंवा अँटी मनी लॉन्ड्रिंग म्हणतो ज्याला आपण, किंवा सुधारित आर्थिक मापदंड असतील, थकीत कर्ज वसूल कसं करायचं हा एक त्यांच्या समोर एक मोठा प्रश्न आहे, परत एएलएम व्यवस्थापन असेल, शासनाची कर्ज परतफेडच्या योजना असतील, या सर्वांचा आपण अंतर्भूत करून या योजनामध्ये त्यांना सविस्तरित्या माहिती देत असू. समजा एखादी दुग्ध सहकारी संस्था आहे तर त्याच्यामध्ये त्यांचं दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कशा प्रकारे करायची, जनावरांची पैदास कशा प्रकारे करायची, दुधाची गुणवत्ता वाढ करायची तर ते कशा प्रकारे करायचं, सगळ्यात त्यांना भेडसावणारी समस्या ते म्हणजे लेखापरीक्षण, तर ते लेखापरीक्षण कशा प्रकारे करायचे, अशा नाविन्यपूर्ण विषयांचा समावेश आपण याच्यामध्ये करतो. आणि भविष्यामध्ये आता सध्याच्या काळामध्ये आपण बघतोय की कृत्रिम बुद्धिमत्ता, एआयचा वापर असेल किंवा रिस्क मॅनेजमेंट असेल, या सर्वांचा समावेश करून आपण या सहकारी संस्थांना चांगल्या प्रकारे उत्तम रीत्या प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न.
1: एखादी संस्था जेव्हा कार्यान्वित होते त्या म्हणजे प्रत्येक विभागाचं रितसर हे प्रशिक्षण हे प्रत्येकाला दिलं जातंय किंवा हे प्रत्येक जण हे घेत आहेत. सर आता सहकाराची जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना

0: नक्की काय आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून कशी फायदेशीर आहे?
1: आता आपण बघतोय की राज्यभरामध्ये दिवसेंदिवस शेतकऱ्यांचं उत्पादन हे वाढत चाललेलं आहे. या वाढत चाललेल्या उत्पादनाला एक उत्तम रीत्या चांगल्या प्रकारची बाजारपेठ किंवा मार्केट पाहिजे असेल तर पिकलेला माल असेल किंवा धान्याचं साठवणूक करणं हे काळाची गरज आहे. ज्याला आपण गोदाम म्हणतो की सध्याच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या दृष्टीने जो परिचित शब्द आहे तो म्हणजे गोदाम व्यवस्थापन. आणि धान्य साठवणूक योजना जी आहे ती गोदामाशी संबंधित आहे की ज्या काही देशामध्ये जे काही प्रायमरी ऍग्रिकल्चर कॉपरेटिव्ह सोसायटीज आहेत ज्याला आपण म्हणतो की प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था आहेत तर त्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर सहकारस्य समृद्धी याच्या अंतर्गत हे आपण वर्ल्ड लार्जेस्ट ग्रेन स्टोरेज स्कीमची आपण अंमलबजावणी राज्यभरामध्ये करतोय. याच्यामध्ये शेतकऱ्याने पिकवलेला जो शेतमाल आहे त्याचं जर का धान्याचं मालाचं जर का साठवणूक किंवा स्टोरेज करायचं असेल तर त्या दृष्टीने हे गोदाम व्यवस्थापना संकल्पना आलेली आहे. आता याच्यामध्ये मुख्यत्वे आपण काय करतोय की राज्यामधील ज्या काही विविध सेवा किंवा सहकारी संस्था आहेत त्यांना गोदाम बांधणी प्रकल्पासंदर्भातील आवश्यक ते तांत्रिक व बांधकाम विषयक ज्ञान देण्याचं काम आपण महामंडळामार्फत करतोय. यामध्ये काय सुरुवातीला महामंडळाचा एक तांत्रिक अधिकारी असतो तर तो तांत्रिक अधिकारी त्या बांधकामाच्या जागेची स्थळ पाहणी करतो आणि WDRA ने जे काही निर्मित केलेले मापदंड आहेत जे गोदाम उभारणीसाठी जे काही अंदाजपत्रक असतं तर त्या अंदाजपत्रकाची महामंडळामार्फत पाहणी केली जाते आणि नंतर त्याला तांत्रिक मान्यता किंवा त्याला आपण टेक्निकल सँक्शन म्हणतो तर ते टेक्निकल सँक्शन महामंडळामार्फत दिलं जातं. दुसऱ्या टप्प्यामध्ये गोदामाचं ज्यावेळी बांधकाम सुरू होतं तर गोदामाचं बांधकाम सुरू झाल्यानंतर महामंडळातील उपव्यवस्थापक अभियांत्रिकी यांच्या मार्फत एक पाहणी केली जाते आणि त्यांना नंतर परत तांत्रिक तपासणीनंतर थर्ड पार्टी इन्स्पेक्शन आपण त्याला म्हणतो आणि मग त्या याचं चार टप्प्यामध्ये पुढे बांधकाम सुरू होतं. आता याच्यामध्ये काही आपण बघतो की राज्यभरामध्ये जे काही गोदाम उभारणी केली जाते तर त्याला जवळपास काही वित्तीय संस्था आहेत त्या वित्तीय संस्थांमार्फत अनुदान उपलब्ध करून दिलं जातं. याच्यामध्ये सर्वांच्या परिचित आता सध्या एक राज्यभरामध्ये प्रोजेक्ट राबवला जातोय तो म्हणजे स्मार्ट प्रकल्प ज्याला आपण म्हणतो की माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन योजना याच्या अंतर्गत आपण 60% त्या गोदामासाठी अनुदान देतोय. दुसरा एक आहे की कृषी विपणन पायाभूत सुविधा योजना याच्यामध्ये आपण 33.33% अनुदान देतोय. आणि आता जे आपण म्हणतोय की जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना याच्यामध्ये आपण 4% व्याज दराने त्यांना त्या वेअरहाऊससाठी किंवा गोदामासाठी मदत करतोय. आणि शेवटचं काय की कृषी पायाभूत सुविधा AIF ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड याच्या अंतर्गत आपण 3% त्या गोदामाच्या व्याजामध्ये सूट देऊन ह्या योजनेमध्ये त्यांना मदत करतोय शेतकऱ्यांसाठी.
0: म्हणजे खूप छान पद्धतीने ही जी धान्य साठवणूक योजना आहे ही कार्य करते आहे. सर आता महामंडळामार्फत आताच आपण उल्लेख केला होता की कृषी विभाग प्रशिक्षण योजना नेमकी ही योजना काय आहे?
1: आता शेतकऱ्यांना जर का चांगल्या प्रकारे त्यांच्या पायावरती उभं राहायचं असेल तर कृषी हा सहकाराबरोबरच अत्यंत महत्वाचा त्यांच्याकडे विषय आहे. आता कृषी विभागांतर्गत आम्ही ज्यावेळी प्रशिक्षण घेतो तर महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ ही आपल्या राज्याच्या कृषी विभागाची एक अधिसूचित केलेली स्टेट लेवलची संस्था आहे. ही कृषी विभागाची पण आहे, ही नाबार्डची पण आहे. याच्या व्यतिरिक्त एक मॅग्नेट प्रकल्प आहे, महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्प, त्याची पण एक स्टेट लेवलची नोडल एजन्सी म्हणून महामंडळ कार्य करते. या व्यतिरिक्त एक आत्मा संस्था आहे, तर त्या आत्मा अॅग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी, तर त्याची पण महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळाची एक नाम निर्देशित केली महामंडळिक संस्था आहे. या व्यतिरिक्त पुणे आपण बघतोय की आपण एक स्मार्ट योजना आहे, स्मार्ट योजनेमध्ये पण बरेचसे प्रशिक्षण कार्यक्रम हे महामंडळ घेत असतं. आता महामंडळ हे प्रशिक्षण कार्यक्रम घेत असताना याच्यामध्ये आपण काही नाविन्यपूर्ण विषय ठेवलेले आहेत. आता सध्याच्या काळामध्ये आम्ही बघतोय की संरक्षित शेती, त्याला आपण शेडनेट हाऊस व पॉलिहाऊस व्यवस्थापन म्हणतोय की एखाद्या शेतकऱ्याला राज्यभरामध्ये शेडनेट हाऊस किंवा पॉलिहाऊस करायचं असेल तर महामंडळाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला जे प्रमाणपत्र मिळणार आहे ते प्रमाणपत्र शेतकऱ्याने कृषी विभागाला जोपर्यंत तो सादर करत नाही तोपर्यंत त्याला अनुदान मिळत नाही. म्हणजे त्याला तांत्रिक ज्ञान घेऊनच तो प्रकल्प करायचा आहे. या दृष्टीनं हे महामंडळाचं प्रशिक्षण महत्वाचं आहे. त्यानंतर रोपवाटिका व्यवस्थापन असेल, हायड्रोपोनिक्स असेल, सोलर डिहायड्रेशन असेल, शेतकरी उत्पादक कंपनी असेल, फळे व भाजीपाला निर्यात व्यवस्थापन असेल, मधुमक्षिका पालन असेल, कृषी पर्यटन असेल, अशा असंख्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आपण महामंडळामार्फत शेतकऱ्यांना रास्त दरामध्ये आणि किफायतशीर किमतीमध्ये त्यांना देत असतो.
0: सर याच बरोबरीनं महामंडळामार्फत सहकारी संस्था यांच्यासाठी राबवणारी अटल अर्थसहाय्य योजना याविषयी आपण काय सांगाल?
1: एक अत्यंत महत्वाची योजना आहे की दिनांक 2 जानेवारी 2019 शासन निर्णयान्वये ही योजना कार्यान्वित झालेली आहे. या योजनेसाठी साधारणतः त्या काळामध्ये शासनाने 490 कोटी म्हणजे जवळपास आपण 500 कोटी त्याच्यासाठी तरतूद केलेली होती. आता या योजनेचा जो मुख्य उद्देश आहे की ज्या काही सहकारी संस्थांच्या माध्यमातून कृषी आणि बिगर कृषी क्षेत्राशी संबंधित विविध नाविन्यपूर्ण व्यवसाय त्यांनी सुरू करून त्यांचे ते प्रकल्प कार्यान्वित केले पाहिजेत की जेणेकरून त्या ठिकाणी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या रोजगारांची त्या ठिकाणी निर्मिती होणे हे आपल्याला गरजेचं होतं. त्याबरोबरच जो काही शेतकऱ्यांनी शेतमाल पिकवलेला आहे तर ते पिकवलेल्या शेतमाला प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया करून त्याचं

0: लाख रुपये, म्हणजे इतर जिल्ह्यांसाठी 20 लाख आणि त्या नक्षल प्रभावित जिल्ह्यासाठी 40 लाख. आता याचे अनुदानाचे टप्पे कसे केले होते, हे जे टोटल अनुदान आहे तर त्या अनुदान मिळताना त्या जी काही संस्था आहे त्या संस्थेचा स्वनिधी 12.5%, कर्ज 12.5% आणि अनुदानाची रक्कम 75%. समजा त्यांना आपण 20 लाख रुपये आपण प्रकल्प सँक्शन केलं आहे तर 20 लाखापैकी 15 लाख रुपये त्यांना अनुदान मिळणार आहेत,
1: म्हणजे फक्त 5 लाख रुपये हे त्यांना.
0: 5 लाखामध्ये पण स्वनिधी फक्त 2.5 लाख आहे आणि त्यांना 2.5 लाख रुपये आम्हीच त्यांना कर्ज म्हणून हे करणार आहे महामंडळामार्फतच, म्हणजे त्यांना फक्त स्वतः जवळचे फक्त 2.5 लाख रुपये त्याच्यामध्ये द्यायचे आहेत. या दृष्टीने अटल अर्थसहाय्य योजना सुरू केली होती. आता याच्यामध्ये अटल अर्थसहाय्य योजनेमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये राज्यभरामध्ये जे काही सहकारी संस्था आहेत की ज्यांना कृषीच्या संबंधित जे काही प्रकल्प करायचे त्या दृष्टीने आपण अटल अर्थसहाय्य योजना आहे. आपण सध्या ती योजना सुरू आहे किंवा प्रगतीपथावर आहे, या राज्यभरामध्ये असंख्य संस्थांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे.
1: सर, जाता जाता आमच्या शेतकरी बंधूंना आपण सहकार दिनानिमित्त काय संदेश द्याल?
0: जसं मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता की सहकाराचं जे तत्व आहे, या सहकाराचं तत्व असं आहे की एक व्यक्ती एक मत, म्हणजे सहकार ही केवळ एक आर्थिक व्यवस्था नसून एक लोकशाही, विश्वास, समानता आणि परस्पर सहकार्य यावर आधारित जीवन पद्धती आहे. एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक, हाच खरा सहकाराचा मूल मंत्र आहे जो समाजाला समृद्धी, स्वावलंबन आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने घेऊन जातो. राज्यभरामध्ये आपलं महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य की ज्याच्यामध्ये सहकाराची प्रगती आणि सहकारचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे सहकार जर का समृद्ध झाला तरच राज्य बनला, शेतकरी हा चांगल्या प्रकारे समृद्ध होऊन आपला राज्य हे सुजलाम आणि सफलम होऊ शकतो.
1: शेतकरी बंधूंनो, सरांनी जाता जाता खूपच छान असा संदेश आपल्या शेतकरी बंधूंना दिलेला आहे. सहकार ही केवळ आर्थिक उन्नतीची संकल्पना नसून सामूहिक विकास, परस्पर विश्वास आणि स्वावलंबनाचा मार्ग आहे. या चळवळीच्या बळावर ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत. सर, आज आपण इथे आलात आणि सहकार विभाग आणि महाराष्ट्र विकास महामंडळाच्या ज्या काही विविध योजना आहेत याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं, याबद्दल मी पुणे आकाशवाणी केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद,
0: खूप खूप धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आत्ताच आपण सहकार विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप, वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोते हो, आत्ताच आपण माझा आवार माझा शिवार हा राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रम ऐकला. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्याच्या कृषीवाणीमध्ये सकाळी 6:40 आणि दुपारी 2 ऐकूया बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर होणारे परिणाम, आणि संध्याकाळी 7:30 ऐकूया माझा आवार माझा शिवार या प्रसारणात दुधाळ जनावरांचं आहार व्यवस्थापन याविषयी डॉक्टर नरेंद्र करंबेळे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. बरं, तर श्रोते हो, पुन्हा भेटूया उद्याच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमामध्ये याच वेळी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत निरोप द्या. नमस्कार.

शेतकरी बांधवांसाठी माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकू शकता. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 8:05 आपण ऐकणार आहात.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोतेहो रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार असून ते इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला भेट देणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्वेकडच्या देशांसाठीचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. 6 ते 8 जुलै दरम्यान प्रधानमंत्री इंडोनेशियात जाणार असून ते जकार्ताला भेट देतील. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर प्रधानमंत्री योग्यकर्ता या ऐतिहासिक वारसा शहरात प्रंबानन मंदिर संकुलाला भेट देतील. तिथं भारताच्या सहकार्यानं वारसा संरक्षण आणि संवर्धनाचं काम सुरू होणार आहे. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात 8 ते 10 जुलै या काळात मोदी ऑस्ट्रेलियात जाणार असून तिथं ते भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक परिषदेत सहभागी होतील. तिसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री 10 आणि 11 जुलैला न्यूझीलंडमध्ये जाणार आहेत. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लगझॉन यांच्याशी ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. गेल्या 40 वर्षात भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच न्यूझीलंड दौरा आहे. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील ही भारताची स्पष्ट भूमिका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. पाकिस्ताननं सीमापार दहशतवादाला खतपाणी घालणं कायमचं थांबवलं पाहिजे असं ते म्हणाले. तिस्ता पाणी वाटपाविषयी भारताचा दृष्टिकोन यापूर्वीच बांगलादेशला कळवला असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले. त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्ट पेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. त्यापैकी सुमारे 4 लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे. असोचॅम, फिक्की, CAIT आणि CII यासारख्या उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या,
2: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक, विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेंगे.
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करूळ घाटात आज दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबाघाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबंद नदी पात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यातून नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातल्या सर्व व्यवस्थापनाचा सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस येण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 वाजेपर्यंत कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज सकाळी कॅनडामध्ये व्हॅन्कुव्हर इथं झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्वित्झर्लंडनं अल्जेरियाचा 2-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. टोरांटोमध्ये झालेल्या सामन्यात पोर्तुगालनं क्रोएशियाच्या 2-1 असा पराभव केला. आज रात्री अमेरिकेत अर्लिंग्टन इथं ऑस्ट्रेलियाची गाठ इजिप्तशी, मायामी इथं अर्जेंटिनाची गाठ काबो व्हर्डेशी, तर कन्सास इथं कोलंबियाची गाठ घानाशी पडणार आहे. देशानं वर्षभरात $1 ट्रिलियन निर्यात उद्दिष्ट ठेवलं असून यंदाच्या पहिल्या तिमाहीत त्यापैकी 15% निर्यात पूर्ण झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत व्यापार मंडळाच्या बैठकीत ही माहिती दिली. त्यादृष्टीनं निर्यातीत वाढ करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या निर्णयाचा लाभ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना होईल याची सरकार काळजी घेईल असं ते म्हणाले. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या आंदोलनाचं नाव राम रक्षा आंदोलन असं असून ज्यांनी राम मंदिरात चोरी केली आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन असून या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. जागतिक बाजारातल्या कच्च्या तेलाच्या दरात आज घसरण झाली आणि त्यानं $71 प्रतिबॅरलचा टप्पा गाठला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता प्रसारणात वेळ झालेली आहे लोकसंगीताची. आज या कार्यक्रमात ऐकूया प्रेमजी कोवे आणि सहकाऱ्यांनी गायलेली काही भजनं. ही भजनं लिहिली आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी. ऐकूया प्रेमजी कोवे आणि सहकाऱ्यांनी गायलेली काही भजनं.

0: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी रचलेली भजनं आपण ऐकलीत. ही भजनं सादर केली प्रेमजी कोवे आणि सहकाऱ्यांनी. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. आणि याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय.
1: श्रोतहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात

नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:30 वाजत आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया सीमा चंद्रगुप्त आणि भूमानंद बोगम यांच्या आवाजात एक रचना.

यानंतर ऐकूया प्रतिमा राजन यांनी लिहिलेली रचना, संगीतबद्ध केली आहे विजय ठोंबरे यांनी, तर गायली आहे सरिता भावे यांनी.

यानंतर ऐकूया मोहन सामंत यांची रचना. संगीतबद्ध केली आहे कानू घोष यांनी आणि ही रचना गायली आहे आकाशवाणी गायक वृंदांनी.

आणि याबरोबरच भावधारा हा भावसंगीताचा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही प्रसारित करण्यात आला. आता ठीक 9:15 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे सगळे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: हर रोज रात 9:30 बजे छाया गीत सिर्फ विविध भारती पर।
1: ऑन एआयआर ऐप सहित 558 किलो हर्ट्ज वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 10 वाजले आहेत। ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म। आज या कार्यक्रमात ऐकूया वाल्मिक धांडे यांनी संतूरवर वाजवलेला राग रसिक प्रिया। विलंबित आणि मध्यलय गत 3 तालात निबद्ध आहे। वाल्मिक धांडे यांना तबल्याची साथ केली आहे संदेश पोपटकर यांनी। ऐकूया संतूरवर वाजवलेला राग रसिक प्रिया। कलाकार आहेत पंडित वाल्मिक धांडे।

0: श्रोता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित वाल्मिक धांडे यांचं संतूरवादन. त्यांनी संतूरवर वाजवलेला राग रसिक प्रिया आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती संदेश पोपटकर यांनी. विलंबित गत आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोत्रियो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोवॅट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म, हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत विदुषी श्रुती सडोलीकर यांचं गायन. त्यांनी गायलेला राग दुर्गा. त्यांना तबल्यावर साथ केली आहे शंतनू खिंजवडेकर यांनी. विलंबित गत झप तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूयात श्रुती सडोलीकर यांचं गायन, त्यांनी गायलेला राग दुर्गा.

श्रुतीनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात श्रुती सडोलीकर यांचं गायन. त्यांनी गायलेला राग दुर्गा आपण ऐकल्यात. त्यांना तबल्यावर साथ केली होती शंतनू किंजवडेकर यांनी. विलंबित गत झपतालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर।
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोतेवेळी यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.